229 meters अर्थात 1305 kilohertz आणि FM band 102 megahertz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुप्रभात श्रोते हो, सुस्वागतम श्रोते हो. आज भारतीय सौरतिथी 6 श्रावण शके 1948 अर्थात मंगळवार दिनांक 28 जुलै 2026. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेलं राग जोगी आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत, काही क्षणातच प्रतीक्षा करा.

नमस्कार श्रोतेहो. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, हा संत तुकाराम महाराजांचा वंदनीय असा अभंग. मग हे समाधान येते कुठून? कुठून येते हे चित्ताचे समाधान? यशाने, धनाने का कीर्तीने? येतही असेल, पण मग ते किती काळ टिकून राहते? ते चिरंतन, चिरकाल टिकणारे असते का? तर नाही. हे असे समाधान हे क्षणिक असते. मानवी मनाचा अभ्यास केला, मानवी वृत्तीचा, त्याच्या स्वभावाचा विचार केला, अभ्यास केला तर असे दिसून येते की मानलं तर छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख आहे, समाधान आहे. आणि नाहीच मानलं तर तुम्ही कितीही धावपळ करा, सुख समाधान तुमच्यापासून दूरच जात राहते. बघा, एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आधी काम मिळाले पाहिजे असे वाटते, बरोबर ना? मग काम मिळाले की तो खुश होतो, समाधानी होतो, मग पुढच्या पदावर जाण्यासाठी धडपड करू लागतो. म्हणजे आहे त्या समाधानी न राहता अजून जास्त कसे मिळवता येईल याचा विचार डोक्यात सुरू होतो. डोक्यात असे विचार घेऊन

खरंच समाधानी राहता येते का हा प्रश्न पडतो. तसेच अजून एक साधे उदाहरण घेता येईल. पायी चालणाऱ्या माणसाला वाटत असते की आपल्याजवळ सायकल असावी. सायकल आल्यावर असे वाटते, अरे आपण मोटरसायकल घ्यायला हवी. मग त्याच्या मनात हा विचार सुरू होतो. मोटरसायकल आल्यानंतर मग फोर व्हीलरचा, मग त्यात कार तरी असावी, अशी एखादी गाडी आपण घ्यायला हवी, असा विचार त्याच्या मनात येऊ लागतो. मग या वस्तू घेऊ नयेत का, किंवा त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करू नयेत का, असा प्रश्न पडत असेल तर नाही असे अजिबात नाही. या व अशा वस्तू घ्याव्यात त्या मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे, पण मनात असंतोष ठेवून नव्हे तर समाधान संतोष ठेवून घ्याव्यात. पण मनुष्य स्वभावानुसार असे होत नाही. ती वस्तू मिळेपर्यंत तो सतत बेचैन असतो, अस्वस्थ राहू लागतो. आणि यामुळे काय होते तर आपल्या जवळ सध्या जे काही आहे त्याचे अपरूप असे राहत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टीतून जे समाधान, जो आनंद मिळतो, तो कुठेतरी नाहीसा होतो. छोट्या छोट्या गोष्टीतून सुखाचे कण व्यस्त आले पाहिजे असे सांगावे वाटते. मग असे असेल तर तुकाराम महाराजांनी अभंगात जे काय म्हटले आहे, मग असे असेल तर तुकाराम महाराजांनी अभंगात असे का म्हटले असेल, हा वेगळाच प्रश्न उपस्थित राहतो. ईश्वराचे एकरूप व्हायचे असेल तर त्याने जसे ठेवले आहे तसे राहण्याची वृत्ती म्हणजे समाधानी वृत्ती, असे या अभंगात म्हटले आहे. थोडक्यात काय तर आशावादी प्रयत्नवादी राहण्याइतके समाधानी राहणे, ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्या स्वभावातील संस्कारातील उणीव कमतरता कुणी पाहू शकला नाही तरी आपल्याला तरी ती दिसते, ती कळते. म्हणूनच परिपूर्णतेचा ध्यास घेतला पाहिजे, त्याने आपोआप संतुष्टता येईल. माणसाची सर्व आभूषणे मौल्यवान आणि शोभिवंत असतात, तरीही राजमुकुट परिधान करणं हे परमोच्च भाग्याचे चिन्ह मानलं जातं. तसंच समाधानाचेही आहे. सर्व गुणांमधला तो मुकुटमणी मानला जातो. समाधानाने माणसाची वृत्ती अनासक्त असते. कबीरजी म्हणतात, चाह गई चिंता मिठी, मनवा बेपरवाह, जाखो कछून चाहिये ओ शहान काशाह. समाधान ही खरी तर आत्म्याची शालीनता आहे. या नश्वर जगात खरं तर सर्वसुखी असा कोण असतं, पण आहे त्यातही समाधानी राहणारा मनुष्य सुखी होतो. समाधानाची अनुभूती होण्याचं स्थान म्हणजे आपलं मन. समाधान ही जीवनातील सर्वोच्च प्राप्ती आहे. म्हणतात ना, समाधान हे सर्वात मोठं धन. एखादी व्यक्ती सर्व बाबतीत संपन्न असूनही जर तिला समाधान नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. जो स्वतः संतुष्ट समाधानी असतो तो इतरांच्या नशिबाशी, इतरांना होणाऱ्या आनंदाशी कधीच तुलना करत नाही. जो आपल्या वाट्याला आलं त्यातच सदैव राजी राहतो, नाराज कधीही होत नाही. खरा समाधानी माणूस इतरांच्या प्रगतीने चलबिचल होत नाही. समाधान हा घेण्यात नाही तर देण्यात आहे, तेही निरीच्छ मनाने. कोणी आपल्याला चांगले म्हणावे, कोणी आभार मानावेत, ही भावना ठेवून केलेली मदत कधी समाधान देऊ शकत नाही. समोरच्याने आभार मानले तर अहंकाराला खतपाणी घातले जाते, आणि आभार मानले नाही तर क्रोधाला हातभार लागतो. म्हणून निष्काम मनाने मदत करावी आणि परोपकाराचा भाव विसरून जावा. देवदयेने सगळे मिळत आहे हे लक्षात घेऊन त्याचे आभार मानावेत, यातच खरे समाधान आहे. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण विचारशला का हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमांतर्गत आज आपण समाधान याविषयी माधवी दिवाळकर यांचे मौलिक विचार ऐकलेत. विचारशला का हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:11 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

श्रोतेहो, आत्ताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं कान्होपात्रा यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीत होतं आनंदघन यांचं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलेत. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलेत. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हिंदी भक्तिरचना.

0: स्मृती सडोलीकर यांनी गायलेले हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं आणि श्रोतेहो याबरोबरच भक्तिगीतांचा हा कार्यक्रम मंगल प्रभात इथे संपला. मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. आज या कार्यक्रमांतर्गत ऐकूयात दुग्ध व्यवसायात बुरघास निर्मितीचं महत्व याविषयी डॉक्टर अमोल पाटील यांनी दिलेली माहिती. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.
5: नमस्कार शेतकरी पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय परभणी. आज कृषीवाणी अंतर्गत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, दुग्ध व्यवसायात मुरघास निर्मितीचे महत्त्व. आज आपण दुग्ध व्यवसायातील अत्यंत महत्त्वाच्या या विषयासंदर्भात बोलताना सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे की मुरघास म्हणजे नेमकं काय. तर मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याचे हवाबंद पद्धतीने आंबवून केलेले साठवण. दुग्ध व्यवसायात जनावरांना वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होणे हे खरंच एक मोठं आव्हान असते. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळतो, परंतु उन्हाळा किंवा दुष्काळाच्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होते. अशावेळी अनेक पशुपालकांना महागडा चारा विकत घ्यावा लागतो आणि दूध उत्पादनात घट सहन करावी लागते. या समस्येवर सर्वात प्रभावी आणि किफायतशीर उपाय म्हणजेच मुरघास. याआधी जसं आपण चर्चा केली की मुरघास म्हणजे

0: हिरव्या चाऱ्याचे हवाबंद पद्धतीने आंबवून केलेले साठवण. या प्रक्रियेमुळे चाऱ्याची पौष्टिकता, चव आणि पचनक्षमता दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे जनावरांना वर्षभर दर्जेदार चारा उपलब्ध होतो. मुरघास तयार करण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत किंवा संकरित नेपियर यासारखी पिके उत्तम मानली जातात. ही पिके दाणे दुधाळ ते कणिक अवस्थेत असताना कापावीत. याच अवस्थेत त्यामध्ये ऊर्जा आणि पोषक घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते. आता मुरघास तयार करण्याची सोपी पद्धत समजून घेऊया. सर्वप्रथम हिरवा चारा 1 ते 2 सेंटीमीटर लांबीचा कुट्टी करावा. त्यानंतर सायलोपीट किंवा खड्ड्यांमध्ये किंवा सायलो बॅगमध्ये थरावर थर या पद्धतीने तो भरावा. प्रत्येक थर व्यवस्थित दाबून त्यातील हवा पूर्णपणे बाहेर काढावी, कारण हवा राहिल्यास चारा खराब होण्याची शक्यता असते आणि योग्य आंबवणही होत नाही. चारा भरताना आवश्यक असल्यास प्रत्येक थरावर गुळाचे पाणी व आंबवण्यासाठी कल्चरचा वापर करावा. संपूर्ण खड्डा भरल्यानंतर त्यावर जाड प्लॅस्टिक शीत अंथरावी आणि सर्व बाजूंनी पूर्णपणे हवा बंद करावी. त्यावर मातीचा थर टाकून हवा आणि पावसाचे पाणी आत जाणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे 45 ते 60 दिवसानंतर मुरघास हा वापरण्यास तयार होतो. आता प्रश्न पडतो की चांगला मुरघास नेमका ओळखावा तरी कसा? तर चांगल्या मुरघासाचा रंग हिरवट पिवळा किंवा सोनेरी असा असतो. त्याला आंबट गोड असा छान वास येतो. त्यामध्ये बुरशी नसते आणि तो हाताला चिकटतही नाही. जर मुरघासाला कुचका वास येत असेल किंवा काळा रंग दिसत असेल तर तो जनावरांना अजिबात खाऊ घालू नये. मुरघासाचे अनेक फायदे आहेत. वर्षभर दर्जेदार चारा उपलब्ध राहतो, पोषक घटकांचे संरक्षण होते, जनावरांची चारा खाण्याची इच्छा वाढते, दूध उत्पादनातही सुधारणा दिसून येते आणि चाऱ्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळ किंवा चाऱ्याच्या टंचाईच्या काळातही जनावरांचा संतुलित आहार अबाधित राहतो. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात मुबलक उपलब्ध असलेल्या हिरव्या चाऱ्याचे मुरघासात रूपांतर करणे ही एक दूरदृष्टीची गुंतवणूक आहे. आज केलेली ही तयारी भविष्यातील चाऱ्याची चिंता कमी करते आणि दुग्ध व्यवसाय अधिक नफ्याचा बनवते. चला तर मग या पावसाळ्यात आपल्या शेतात उपलब्ध हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून वर्षभराचा चारा व्यवस्थापनाची भक्कम तयारी करूयात. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.
2: पोटविकार असे म्हणतो.
3: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, साधुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि आंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
3: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो. पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
3: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं. पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल,

0: आणि अल्कोहोल सारखी व्यसनं, तंबाखू सारखं व्यसन याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
0: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळीअवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात. आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरी काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
0: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्ताऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचा होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी गाळावी लागते.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला जादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत जसं हे तापमान वाढलं तर बाष्पी बोन फार जोरात होतंय.
1: बरोबर,
2: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल. तुम्ही दमटपणा असेल मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊस पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीचे आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे कोरोनामध्ये, पण तसे वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते, तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांनाच आजार ते लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्याने त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
2: आणि तिसरा
1: स्वच्छ हवा,
2: हवा नाही ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
2: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
2: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय. आणि एक

0: मग अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागलं.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
0: आव्हानं आहेत. ती वाढत चाललेली
1: आहे.
0: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्यात आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आणखी
0: प्रचंड वाढ झालेली आहे. आपण दुर्लक्ष केलं
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणा किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जागं होणं गरजेचं
0: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
0: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवस येतात. मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे. तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय. उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: रोचक विषयेषु चर्चा जाता। प्रधानमंत्री तयोः जीवनयात्रां भावियोजनाश्च श्रुत्वा हर्षम् अभिव्यक्तवान्। तेनोक्तं यत् तयोः ऊर्जा, महत्वाकांक्षा, सकारात्मक दृष्टिश्च भारतस्य निज अंतरिक्ष परितंत्रस्य सजीव भावनां प्रतिबिंबयति। प्रधानमंत्री स्काईरूट एरोस्पेस इत्यस्य समूहस्य सर्वेभ्यः सदस्येभ्यः शुभकामनाः अपि प्रेषितवान्। उत्तर प्रदेश प्रशासनेन उच्चतम न्यायालयः संसूचितः यत् अयोध्या स्थितस्य राममंदिर न्यासाय प्राप्त दान राशेः कथित दुरुपयोगस्य अन्वेषणार्थं लखनऊ परिक्षेत्रस्य आरक्षक महानिरीक्षकस्य किरण एस इत्यस्य अध्यक्षतायां चतुर्सदस्यात्मकं विशेषान्वेषण दलं निर्मितम्। अस्मिन् दले एकः आरक्षक उपमहानिरीक्षकः, एकः वरिष्ठाराक्षक अधीक्षकः, एकश्च अपर आरक्षकाधीक्षकः अपि भविष्यन्ति। उच्चतम न्यायालयेन राज्यप्रशासनं निर्देशितं यत् विशेषान्वेषणदले पञ्चमसदस्यरूपेण न्यायिक लेखापरीक्षकः अपि नियोज्यताम्। एतद्दलं द्विसाप्ताहाभ्यन्तरे स्वप्रथम स्थिति प्रतिवेदनं न्यायालये समर्पयिष्यति। न्यायपीठं राममन्दिरदानराशेः कथित दुरुपयोगस्य तथा न्यासस्य वित्तीय लेखानां केन्द्रीयान्वेषण विभागेन अन्वेषणार्थं प्रस्तुताः याचनाः शृणोति स्म। एतन्मध्ये उत्तरप्रदेशस्य विशेष न्यायालयेन कथित राममन्दिर दानचौर्य प्रकरणे सर्वेषाम् अष्टाभियुक्तानां न्यायिकाभिरक्षायाः अवधिः 14 दिनानि यावत् वर्धितः। भारतीय भारोत्तोलिका ज्ञानेश्वरी यादवः ह्यः ग्लास्गो नगरे आयोजितेषु राष्ट्रमण्डल क्रीडासु महिलानां 53 किलोग्राम भारवर्गे रजत पदकं प्राप्तवती। राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः, उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् तथा प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी च ज्ञानेश्वरी यादवं रजत पदक प्राप्त्यर्थम् अभिनन्दितवन्तः। अधुना भारतस्य पदकतालिकायाम् एकं स्वर्णपदकं, त्रीणि रजतपदकानि, एकं कांस्यपदकं च एवम् आहत्य 5 पदकानि सन्ति इति वार्ताः।
1: दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kHz वर आणि FM बँड 102 MHz वर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोतेहो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात। यावेळी सकाळचे ठीक 7 वाजले आहेत।
2: श्रोतेहो, त्वचाविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं। श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी। विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी।

श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आरती अंकलीकर, अमृता सुभाष, अवधूत गुप्ते यांनी गायलेली भावगीतं आम्ही आपल्याला ऐकू. 8:40 मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये हरिहरन तलत अजीज आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेल्या हिंदी गझल गीतरचना आपण ऐकू शकाल. 9:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञान

विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेडाय IIT अँड HBRS सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 9:20 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत हा कार्यक्रम. 10:15 एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकाल. याअंतर्गत आज आम्ही आपल्याला जुदाई या चित्रपटातील निवडक गाणी ऐकवणार आहोत. गीतकार आहेत समीर आणि संगीत आहे नदीम श्रवण यांचं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल. 11:05 गीत झनकार या अंतर्गत गाडी बुला रही है हा कार्यक्रम आपण ऐकाल. लेखन आहे राको खेडकर यांचं आणि सहभाग आहे लेखिकेसह सुषमा कुलकर्णी यांचा. 11:35 साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या अंतर्गत पांडुरंग वागतकर यांचं काव्यवाचन आज आपण ऐकाल. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमासह सर्व कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याअंतर्गत 12:05 गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकाल. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर. 2:02:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: सायंकालीन प्रसारणामध्ये 5:02 नादब्रह्म मुंबई केंद्रावरूनच 5:30 युववाणी हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 6:30 अमृत कलश, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. या अंतर्गत कडुलिंबाचे कीड व्यवस्थापनात महत्त्व याविषयी आपण ऐकू शकाल. सहभाग आहे वैशाली वांगेकर आणि शीतल निमजे यांचा. आणि त्यानंतर कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान याविषयी वैशाली वांगेकर यांनी दिलेली अधिक माहिती आपण ऐकू शकाल. हे होते आमचे आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम. तसंच सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर.
1: त्वचा विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
0: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच, प्रतीक्षा करा.

0: मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं, वाट्या, भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅराशॉटपुट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं. 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. विद्यार्थी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती

0: ती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं. राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली. हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयानं पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या 3 प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि PMRDला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा, तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृती दिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल देखील तयार करण्याची क्षमता आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही.
0: ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील 3 वाचवण्यात यश आलं तर 2 मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस

0: हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात हजारो हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोप वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीत 1 एकर क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिनं महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण पुणे घाट परिसर मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल
2: आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या विधेयकावर आज संसदेत चर्चा. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याला 335 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर. आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. श्रोतेओ, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. 7:20 झाली आहेत.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: खरीप हंगाम 2026.
6: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: खरीप हंगाम 2026.
6: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: श्रोतहो, त्वचा विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचाविषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू

निकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोते हो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोतहो, त्वचाविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30. तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतहो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: मध्यम लहरी 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. ह्या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
1: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्ज मुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
0: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी

0: एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर.
1: बरोबर
0: आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज मी आता सांगितलं, त्यामुळं खरीप हंगामासाठी बियाणे खते औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खरं तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगाल?
1: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये बिजरवले. मग त्यावेळेस वैकुंठबाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब वगैरे या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बिळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ भारतात महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करतात.
0: बरं,
1: काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थामध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
0: बरोबर,
1: तर आपला देश हा कृषीप्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे. नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं, इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञाने आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
0: बरोबर आहे,
1: हे किमया आमच्या शेतीनं केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली.
0: बरोबर आहे,
1: आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावं लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण, मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन्स मिळतं केंद्र राखून पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जातं आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं.
0: 3 वर्षांनी त्यांना
1: नैसर्गिक पत्र मिळतं,
0: ऑर्गॅनिक शेतीसाठी
1: शेतीचं प्रमाणपत्र मिळतंय. मोहोळची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे.
0: अच्छा,
1: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गलीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी तर इथल्या गलीत वास येतोय. नवीन AIचं तंत्रज्ञान आलंय, AIचं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीनं त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवा लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद VSI ला केली आहे.
0: बरं,
1: त्याची किंमत असेल 30,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथे मशीन बसलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करताय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो, माती परीक्षण करत असताना ते माती घ्यावं लागतं प्रत्येकावर आतली 5 ठिकाणची. मग जेवढे शेती आहे त्या सगळ्याची माती घ्यावं लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात, मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं लागतं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
0: बरं,
1: आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार, भाजीपाला घेणार का, ऊस घेणार आहात का, कापूस घेणार आहात का, सोयाबीन घेणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते AI मार्गदर्शन करतात.
0: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
1: एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही,
0: हा,
1: कारण त्याला सवय लागलेली आहे खत जायची.
0: बरोबर,
1: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला DAP जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्यासारख्या ट्रॅक्टर घालता येत नाहीत कमी घेणं आणि पेरणं त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो बिवड बदलतो आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधल झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक

0: आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही. आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे, एकदा शेंग घेतले की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायचे. अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा लागेल.
1: बरोबर. पण मग खताची मात्रा कमी केल्यावर
0: हो,
1: उत्पादन कमी
0: कमी
1: होतं
0: होईल,
1: का?
0: कमी होईल, पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
1: अच्छा.
0: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही, शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली, आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो पोत तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे,
1: बरोबर आहे.
0: आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2000 भेटला तर पैसे तेवढेच राहणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे,
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांनी ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल नेत असताना घरीच त्याच्या चाळण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे, आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो
0: हा
1: हल्लीच्या भाषेमध्ये, ते
0: हो,
1: खूप महत्वाचं आहे आणि कृषी क्षेत्रातही ते
0: हे
1: नक्कीच झालं
0: हा
1: पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे.
1: सर, बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे,
0: हो
1: तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या
0: जी
1: मुलांसाठी
0: हा,
1: आहेत, तर
0: खूप
1: त्याबद्दल
0: खूप
1: सांगा.
0: महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळं आपण या कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकाला दिला आपण,
1: बरं.
0: त्याच्यामुळं स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरवा धोरण आलं, एक कायदा केला कालपरवाने की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आमाच्या पम्मास त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी आहेत. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी, कायदा आहे. कायदा असताना आम्ही रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल आहे, तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा.
0: पहिले 20 गुंठे होते
1: बरं.
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलंय तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण AR तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना देण्यात आहेत की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला
1: अच्छा.
0: बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पाडायचं.
1: बरं.
0: बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो.
1: एकूणच सर, पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी काम
0: बँका
1: करावं?
0: असो की पतसंस्था असतो ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळी ऑनलाईन आहे.
1: हो.
0: घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकते. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे, तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅक्टच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायटी पॅक्ट. ह्या एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलं आहे.
1: बरं.
0: तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन, कफन ते देखील सोसायटी पुरवते.
1: बरं.
0: चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत, सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं ज्या राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण

0: पूर्ण करावे आणि शासन व बँकाने दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. शेतकरी कर्जमुक्ती ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम काही क्षणातच. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: येता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
2: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026, निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: जवाहर नवोदय विद्यालय, परभणी.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवा

0: चा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: श्रोते हो, या जाहिरातीनंतर वळूयात भावतरांतर्गत मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाकडे. सुरुवातीला आपण ऐकूयात आरती अंकलीकर यांनी गायलेलं मराठी भावगीत.

0: आरती अंकलीकर यांनी गायलेलं भावगीत श्रोते हो आपण ऐकलं आहे.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: श्रोतहो, त्वचा विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30. तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
0: श्रोते हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आपल्याला आज ध्वनिमुद्रण आहे 9 ते 9:30 या वेळेमध्ये आणि क्रमांक आहे 220-890 तसंच 223-599. तेव्हा फोन करायला विसरू नका आज 9 ते 9:30 या वेळेमध्ये हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

0: Pulver, Pulver, Pulver, Pulver, Pulver,
1: अमृता सुभाष यांनी गायलेले मराठी भावगीत श्रोते हो आपण ऐकलात.
2: आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30. तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारांतर्गत भावगीतांचा हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी परभणी केंद्रावरून 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर लगेचच समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपर फुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR, फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटीसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन

दिला आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये

0: भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. देश विदेशातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर वळूयात यानंतरच्या कार्यक्रमांकडे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8:41 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम मेहराब काही क्षणातच. तत्पूर्वी
2: श्रोतेहो, त्वचाविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आज सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये होणार आहे. तेव्हा दूरध्वनी करायला विसरू नका 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर 9 ते 9:30 या वेळेमध्ये. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात हरिहरन यांनी गायलेली हिंदी गझल.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण हरिहरन यांनी गायलेली हिंदी गझल ऐकलीत. आपण ऐकत आहात मेहराब, हा हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
0: श्रोतेहो, साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज 11:35. या अंतर्गत आपण ऐकणार आहात पांडुरंग वागतकर यांचं काव्यवाचन. ऐकायला विसरू नका 11:35 कार्यक्रम साहित्य संस्कृती.
2: श्रोतेहो, त्वचाविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचाविषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30. तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचाविषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.

श्रोतेहो, आत्ताच आपण तलत अजीज यांनी गायलेली हिंदी गझल ऐकलीत आणि याबरोबरच मेहराब हा हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम इथे संपला. आज या कार्यक्रमात आपण हरिहरण आणि तलत अजीज यांनी गायलेल्या गझल गीतरचना ऐकल्यात. मेहराब हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र.

0: भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू समाचार छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच, प्रतीक्षा करा.

0: आज आपण त्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक प्रवासाबरोबरच ऑनलाईन शिक्षणातील त्यांचं कार्य, UPSC झुऑलॉजी ऑप्शनलचे मार्गदर्शन, भोसलेच मेड IIT अँड HBRS सेंटरची स्थापना नेमकी कशी झाली, त्यासोबतच डॉक्टर होमीबाबा बालवैज्ञानिक स्पर्धेतील जो घवघवीत असा विद्यार्थ्यांच्या यशाचा निकाल लागलेला आहे तो निकाल आणि यापुढील केंद्राची एकंदरीत काय वाटचाल असेल, यापुढील केंद्राचं एकंदरीत काय कार्य असेल याविषयी सविस्तर अशी माहिती सरांशी आपण संवाद साधून आता जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे श्रोते हो, भक्कम पाया स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची संधी आणि विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हे एकंदरीतच सरांच्या कार्याचे तीन मुख्य आधार आहेत आणि याच माध्यमातनं सर कार्यपथावर आहेत. तर हा सगळा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे, तेव्हा असे सर्वप्रथम मला आपण विचारावं असं वाटतं की आपलं शिक्षण आणि अध्यापन याची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
1: 2013 हे वर्ष ॲक्च्युली माझ्यासाठी सर्वतोपरी एक पहिलं टर्निंग पॉईंट होता. 2013 पुणे युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग, ज्याला की गेट म्हणतात, ते मी चांगल्या मार्कांनी आणि चांगल्या रँकनी क्वालिफाय झालो. त्याच्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील एकमेव नंबर 1 जे केमिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, ज्याला पूर्वी UDCT डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणलं जायचं, ICT मुंबई, तर सध्या त्याला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई हे म्हणलं जातं. तर हे इन्स्टिट्यूटचं फक्त एकच ब्रँच होती तेव्हा 2013, ती पण मुंबई स्थित होती. तर तिथे मला पद्मश्री डॉक्टर GD यादव सर, जे की त्यावेळेसचे ICT मुंबईचे व्हाईस चान्सलर सुद्धा होते, यांच्या अंदर MTech इथे ग्रीन टेक्नॉलॉजी, जी की केमिकल इंजिनिअरिंगची ब्रांच होती, इथे ऍडमिशन भेटलं. ह्या 2 वर्षात मी जे शिकलो ते माझ्या पुढच्या शैक्षणिक आणि अध्यापनामध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी खूप असं अनुकूल होतं. त्या दोन्ही वर्षात मुंबईला असताना मी कोचिंग ऑलरेडी चालू केली होती. 11-12 कोचिंग मी बायोलॉजी या विषयाची सुरुवातीपासून करत होतो. सोबतच केमिस्ट्री हा माझ्या मास्टर्सचा पार्ट असल्यामुळं केमिस्ट्री आणि बायोलॉजीची दोन्ही पकड माझी नेहमीसाठी होती. तर 2015 ICT मुंबईवरनं पासआउट झाल्याच्या नंतर मी 11-12 कोचिंगमध्ये अजून जास्त प्रॉमिनेंटली एंटर केलं. तर 2015 ते जवळपास 2017 मग मी ते कंटिन्यू कोचिंग केलं. त्यानंतर मी दिल्ली येथे 1 वर्ष फक्त UPSC झुलॉजी या ऑप्शनसाठी म्हणून गेलो होतो. तर त्यात फक्त मला अजून हे कळलं की ह्या ऑप्शनसाठी म्हणाव्यात असे अजूनही नोट्स नाही आहेत. तर 2017 मी माझं एक यूट्यूब चॅनल चालू केलं आणि मुलांना लेक्चर्स फ्रीमध्ये आणि नोट्स द्यायला चालू केलं. तर 2019 येत ते चॅनलसुद्धा चांगलं ग्रो झालं, मुलांना आवडायला लागलं. मग 2019 जवळपास आपला कोविडचा टाईम आला, तर त्यानंतर आम्हाला दिल्ली सोडावं लागलं. मग परभणीला आम्ही वापस आलो. परभणीला वापस आल्याच्या नंतर मग जे UPSC सेटअप होतं ऑप्शनलचं ते कंटिन्यू केलं आणि त्या स्टुडिओला मोठं करून त्याला प्रॉपर एक कमर्शियल स्वरूप दिलं, त्याला एक ऍप्लिकेशन बनवलं, वेबसाईट बनवली. 2020-2023 या झुलॉजी याच्यामध्ये जवळपास 17 बुक्स नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहिली, अमेझॉनवर अवेलेबल करून दिली, माझ्या वेबसाईटवर अवेलेबल करून दिली. आणि तेव्हापासून टेलिग्राममध्ये जे मी चॅनल काढलं होतं ते जवळपास 6,000 जणांच्या पर्यंत मेंबर्सपर्यंत पोहोचलं होतं, जेणेकरून जेव्हाही आपण एक कोर्स लॉन्च करायचो इमिडिएटली जेवढ्या मुलांपर्यंत पोहोचायचे ते पोहोचायचं, जे की फक्त UPSC प्रिपरेशन करायचे झुलॉजी ऑप्शनल सोबत. त्या मग कित्येक डॉक्टर होते, कित्येक IPS ऑफिसर होते, जे IAS बनण्याच्या इच्छुक आहेत त्यांनाही झुलॉजी ऑप्शनल पाहिजे होता, कारण की तो स्कोरिंग आहे. मग हे सगळं 2023 करत असताना 2023 माझा सर्वात मोठा रिझल्ट आला, ते म्हणजे स्मृती मिश्राजी ज्यांचा की UPSC रँक ऑल इंडिया रँक 4 आलेला आहे 2023. 2021 पासून ती जवळपास झुलॉजीच्या 13 चॅप्टर पैकी 6-7 चॅप्टर साठी नेहमी माझ्या नोट्स घेतलेल्या आहेत, त्यांनी व्हिडिओही होते. तर त्यामुळं एक होता की ते सगळ्यात मोठा पीक रिझल्ट होता. आता 2023 पण असं होतं की बरीचशी वर्ष मी ऑनलाईन घेत होतो आणि ते घेता घेता मला एक वाटायचं की आता ह्या गोष्टी म्हणजे परभणीमध्ये ऑलरेडी 3 वर्ष झाल्याच्या नंतर आता परत विचारणे आला की दिल्लीला जाऊन परत ते क्लासेस चालू करावे. आणि मला इथे काही काही गोष्टी दिसल्या ज्या की परभणीमध्ये मला असं वाटत होतं की मी देऊ शकतो. त्याच इनबिटवीन मी 2017 नेट जी की आहे UG युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनची तीही क्वालिफाय झालो होतो. तर लेक्चरशिपसाठी सुद्धा एलिजिबिलिटी होती, पण तेव्हा असं वाटलं की आता जर आपण हे एवढ्या सगळ्या डिग्रीज आपण सांगतोय किंवा एवढा सगळा रेफरन्स कुणाला सांगतोय तर हा फक्त सांगून स्वतःचं मान किंवा कॉलर टाईट करण्यापुरता नसावा. आता परभणीसाठी जर काही करायचं असेल तर मग कुठे बेस्ट फिट होऊ शकतो, तर तेव्हा मला दिसलं की फाउंडेशनमध्ये खूप चांगला पार्ट मी प्ले करू शकतो. मग त्याच बेसिसवर 2023 मी इथे MedIIT HBRS या संस्थेसोबत चालू केलं माझं काम. त्यात मी मुळात सुरुवातीपासून पॅटर्नमध्ये काही गोष्टी ठेवल्या, ते म्हणजे मी जसंही आलो तसं प्रॅक्टिकलमध्ये खूप जास्त पार्ट्स इन्क्लूड केले आणि त्या पार्टिकल्समध्ये करण्यासाठी मग HBRS सेंटर जे आहे होमिओबा रिसर्च सेंटर त्याची स्थापना केली. त्यात मग मी प्रात्यक्षिक शिक्षण मुलांना द्यायचो आणि फाउंडेशनच्या टाईममध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स

0: इन्क्लूड केला, ज्या की 2023 पासून 26 पर्यंत अजूनही कंटिन्यू आहेत. तर हा स्टार्टिंग हा शिक्षण होतं आणि अध्यापनामध्ये मी सायमल्टेनियसली ओढल्या गेलो, ते पण आमच्या सरांच्या प्रेरणेमुळे.
1: खूप छान सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी परभणीचे सुद्धा आणि मॅडम तुमचे सुद्धा.
1: श्रोते हो, या मालिकेअंतर्गत भोसले सरांशी मुलाखतीच्या माध्यमातून सुरू असलेला हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या शैक्षणिक मालिकेचा पहिला भाग ऐकला.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.
1: वातानुकूलित हॉल, डेस्क, सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
2: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसेच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम, JEE नीट फाउंडेशन कोर्स,
1: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, NS EJS आणि मॅथमॅटिक्स, तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन, अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
2: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
1: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर.
2: संपर्क क्रमांक 90 96 45 85 18,
1: तसेच 90 49 99 23 62.
3: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: मध्यम लहरी 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:21 झाली आहेत.
5: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात जीत या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं गीत.

कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं जीत या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलेत.

0: श्रोते हो, आताच आपण अभिजीत यांनी गायलेलं गीत ऐकलं आणि या गीताबरोबरच लख लख चंदेरे हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
5: 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच प्रतीक्षा करा.

0: कार्तिकी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बालगीत श्रोते हो आपण ऐकलात. आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: श्रोते, आत्ताच आपण रामदास कामत यांनी गायलेलं मीरा मथुरा या नाटकातलं नाट्यपद ऐकलेत. आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10:15 झाली आहेत.
1: विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
2: 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026. निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: जवाहर नवोदय विद्यालय परभणी.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत जुदाई या चित्रपटातील निवडक गाणी. गीतकार आहेत समीर आणि संगीत आहे नदीम श्रवण यांचं. ऐकूयात या कार्यक्रमातलं आणि चित्रपटातलं सुरुवातीचं गीत.

श्रोते हो आत्ताच आपण अलका याग्निक आणि अभिजित यांनी गायलेलं गीत ऐकलंत. आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत जुदाई चित्रपटातली गाणी आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. यानंतर ऐकूयात हरिहरन अलका याग्निक जसपिंदर नरोला यांच्या स्वरातील गीत.

0: आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

0: श्रोते आताच आपण हलका याज्ञिक हरिहरन जसपिंदर नरोला आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं आणि याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथे संपला. आज या कार्यक्रमात आपण जुदाई या चित्रपटातली गाणी ऐकलीत. रचना समीर यांच्या होत्या तर संगीत होतं नदीम श्रवण यांचं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय?

श्रोतेहो नमस्कार. गाण्यांच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी सुषमा दहिभाते मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मराठी गाणी मराठी माणसाच्या मनाला मोहरून टाकतात. काळानुसार मराठी गाण्यांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. अगदी जुन्या काळापासून सुरू झालेला मराठी चित्रपट गाण्यांचा काळ आजही तितकाच रोमांचित आहे. वेगवेगळ्या कलाकारांनी आणि गायकांनी मराठी चित्रपटातील गाण्यांना न्याय मिळवून दिला आहे. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टी आज दिमाखात उभी आहे. पूर्वीसारखी गाणी आजही आहेत. आपण अगदी सहजपणे चित्रपटांविषयी गाण्यांविषयी बोलताना बोलून जातो की पूर्वीसारखी गाणी आज ऐकायला मिळत नाहीत. अहो, एवढंच काय, काल ऐकलेलं गाणं आज लक्षात देखील राहत नाही. हे तुमचं आमचं सरावाचं वाक्य आहे. पण खरं सांगू का मंडळी, अलीकडच्या काळातील गाणी देखील मनाला स्पर्शून जाणारी आहेत, बरं का? अशाच काहीशा अलीकडच्या मराठी गाण्यांची मेजवानी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही गाणी ऐकताना देखील मन प्रसन्न होतं आणि पाय आपसुकच ठेका धरायला लावतात. ऐकूयात हे सदाबहार गाणं.

श्रोते हो, जुन्या गाण्यांमध्ये शब्दांना सर्वोच्च स्थान होतं. दर्जेदार आणि अर्थपूर्ण शब्दांची रचना केली जात असे. गाण्यांमध्ये काव्य असायचं, ज्यामध्ये मानवी भावना, निसर्ग आणि नात्यांचं खोल वर्णन असायचं. तर अलीकडच्या गाण्यांमध्ये शब्दांपेक्षा कॅची, अर्थात लगेच जिभेवर रेंगाळणारे आणि सोप्या शब्दांवर जास्त भर दिलेला दिसून येतो. काही गाणी खूप अर्थपूर्ण असतात, पण बऱ्याचदा व्यावसायिक यशासाठी आणि धावपळीच्या आयुष्याला साजेशे असे हलके फुलके शब्द वापरून गाण्यांची निर्मिती होत असलेली दिसून येते. आणि ही गाणी देखील रसिक श्रोत्यांना नक्कीच मंत्रमुग्ध करतात.

मंडळी, अलीकडच्या गाण्यांच्या संगीतावर रिदम आणि पाश्चात्य संगीताचा, जसं की रॉक, पॉप, इलेक्ट्रॉनिकचा मोठा प्रभाव दिसून येतो. डिजिटल बीट्स आणि प्रोग्रॅमिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हल्लीच्या गाण्यांमध्ये ऊर्जेचा स्तर खूप जास्त आहे, त्यामुळे ही गाणी आजची पिढी अधिक पसंत करतात. अगदी आबालवृद्धांना संगीताच्या तालावर ठेका धरायला लावणारी आजची गाणी आहेत. असंच काहीसं यानंतरचं गाणं.

श्रोते हो, जुन्या काळात भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं आणि लावणी या गाण्यातील प्रकारांना प्रचंड पसंती होते. गाणी ऐकण्यासाठी रेडिओ किंवा ग्रामोफोन हेच एक मुख्य साधन होतं. त्यामुळं केवळ ऐकण्यावर आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदावर अधिक भर दिलेला होता. परंतु हल्ली चित्रपट संगीतासोबतच अल्बम आणि रॅप सॉन्ग, रिमिक्स सॉन्ग यावर देखील भर दिलेला दिसून येतो. आजची गाणी ही गाणी सोशल मीडियावर रील्स लक्षात घेऊन गाण्यांचं चित्रीकरण, जन डान्स स्टेप्स याचा विचार करून गाण्यांची निर्मिती होत असते. तरी देखील ही गाणी मनाला स्पर्श करून जातात. शेवटी गाण्यांमध्ये रमणं हेच तर सच्च्या रसिकाचं खरं काम आहे, हो ना?

श्रोते हो, काळ बदलतो, श्रोते बदलतात, त्यांच्या आवडीनिवडी देखील बदलतात, पण गाण्यांची जादू रसिक मनावर गारूड घालून जातं. आजच्या कार्यक्रमातली गाणी देखील आपल्याला काही काळासाठी आपल्या नीरस आयुष्याला आनंदून टाकणारी अशीच आहेत. त्यापैकीच हे एक गाणं.

श्रोतेहो, उडत्या चालीचं हे गाणं जरी असलं तरी त्यामध्ये असणारे भाव मनाला भेदून जातात आणि आपसुकच हात जोडले जातात, हो ना? प्रत्येक गाण्यांमध्ये वेगवेगळी भावना आहे. पूर्वीच्या काळामध्ये लावणी या गीतप्रकाराला प्रचंड महत्त्व होतं. लावणी हा प्रकार अगदी आनंदानं ऐकला जात होता. मंडळी, जुनं संगीत शांत संथ वाहणारी नदी होतं, तर नवीन संगीत हे थुईथुई नाचणारा धबधबा आहे. जुन्या गाण्यांमध्ये आत्मा आणि भाव मुख्य होता, तर नवीन गाण्यांमध्ये ऊर्जा आणि भव्यता आहे. श्रोतेहो, काळानुसार बदलणे हा निसर्गाचा नियम आहे आणि मराठी संगीतानं आपले मूळ न सोडता हा आधुनिक बदल स्वीकारला आहे, हेच याचं सौंदर्य आहे. गाण्यांचं स्वरूप बदलत असलं तरी प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना ही गाणी आजही आनंद देऊन जातात, हे तितकंच खरं.

श्रोतेहो, या सगळ्या गाण्यांमध्ये वैविध्यता आहे, परंतु ही सगळी गाणी आपल्या मनाला स्पर्शून जातात, आपल्याला ठेका धरायला लावतात, काही क्षणासाठी आपलं मन आनंदून टाकतात. म्हणूनच ही गाणी देखील वारंवार ऐकली पाहिजेत. तेव्हा श्रोतेहो, आता मात्र घड्याळीचा काटा थांबण्याचा इशारा करतोय. पुन्हा अशाच कार्यक्रमात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सुषमा दहीभातेला आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:02 झाली आहेत.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
5: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
0: 229° अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गीत जनकार हा कार्यक्रम. लेखन आहे राको खेडकर यांचं आणि आजच्या कार्यक्रमात सहभाग आहे लेखकासह सुषमा कुलकर्णी यांचा. ऐकूयात कार्यक्रम गीत जनकार.

0: श्रोते हो नमस्कार. शब्द सूर आणि संगीत यांचा मिलाफ घेऊन येतो गीतांची बहार. आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोते हो गीत झंकार या सरगमी कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांना सुषमा कुलकर्णी
1: आणि मी राको खेडकर
0: आमचा सस्नेह नमस्कार.

0: श्रोते हो, स्थलांतर ही सजीवाची नितांत गरज आहे. दळणवळणाचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे. लोहमार्गाने तर जगाला कवेत घेतलं आहे. रेल्वेचा इतिहास हा मानवाच्या प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. प्राचीन काळातील साध्या ट्रॅकपासून ते आजच्या हायस्पीड आणि इलेक्ट्रिकल ट्रेनपर्यंतचा, मेट्रो ट्रेनपर्यंतचा हा प्रवास औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी निगडीत आहे. श्रोते हो, आपण म्हणत असाल आज आपण रेल्वेविषयी काय बोलतो आहोत, तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रेल्वे आणि हिंदी चित्रपट यांचं नातं फार जवळीक साधणारं दाखवलं गेलं. म्हणून आज विचार केला की याच विषयावर आपण आपल्या रसिकांना काहीतरी खास देऊयात.
1: श्रोते हो, भारतीय रेल्वे ब्रिटिश काळात आली ती प्रथम औद्योगिक आणि वसाहतवादी उद्देशाने बांधली गेली, पण नंतर तिने देशाला एकत्र बांधले. चेन्नईत पहिला रेल्वे आराखडा मांडला गेला. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या 34 किलोमीटरवर धावली. 1925 पहिली विद्युत रेल्वे मुंबई व्हीटी ते कुर्ला मार्गावर मार्गस्थ झाली. भूमिगत रेल्वे, संगणकीकृत आरक्षण प्रणाली, डिझेल इलेक्ट्रिक लोको, AC कोच, GPS ट्रॅकिंग यामुळे रेल्वेला एक आखीव रेखीवपणा आला. रेल्वेत बसल्यावर झाडं, इमारती एकामागून एक गतीने पळावीत अशी मनोहारी दृश्य दिसतात, त्याप्रमाणे रेल्वेने काट टाकून आधुनिकतेची कास धरली. वंदे भारत, शताब्दी, राजधानी, संपर्क क्रांतीच्या डिजिटल रेल्वेने एक विशाल महाकाय क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.
0: तर श्रोते हो, भारतीय रेल्वे ही केवळ वाहतूक नव्हे तर देशाच्या एकात्मता आणि आर्थिक प्रगतीचा प्रमुख स्रोत आहे. ब्रिटिश काळात वसाहतवादासाठी सुरू झालेली ही व्यवस्था आज स्वतंत्र भारताची लाईफलाईन बनली आहे. रेल्वेचा इतिहास हा सतत नवनिर्मितीचा आहे. वाफ इंजिन, कोळसा इंजिन, डिझेल इंजिन ते मेट्रो, वंदे भारत, हायस्पीडपर्यंतचा संक्रमण काळ अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारतीय रेल्वेने जनमानसासोबतच रुपेरी पडद्यावरही सुपरफास्ट प्रभाव दाखवला आहे. रेल्वे आणि चित्रपटसृष्टीचा समन्वय वाखाणण्याजोगा आहे. रेल्वे आणि चित्रपटसृष्टीचा संक्रमण काळ, चढता आलेख यावर प्रकाशझोत टाकणारा हा सरगमी आढावा.

श्रोते हो, सांधे बदलत चालणारी रेल्वे भन्नाट वेगाने धावते. समांतर धावपट्टी क्वचितच एकमेकाला भिडते. सोबत असूनही कधीही सलगी न करणारी ही धावपट्टी लोहमार्ग खूप काही शिकवते. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं मकाम, वो फिर नहीं आते. ही आनंद बक्षींची लोकविलक्षण शायरी आयुष्याचे धीरगंभीर तत्वज्ञान सांगून जाते. जीवन म्हणजे एक प्रकारची रेल्वे आहे, ती खुणावत आहे, संकेत देत आहे. चलत रहा, धावत रहा, कार्य करत रहा, फळ मिळेलच हा प्रेरणादायी मूळ संदेश देणारी ही रेल्वे आज जीवनाची लाईफलाईन

0: ऑनलाईन बनले आहे. रेल्वेला जीवनरूपी प्रतिमा प्रतीकं म्हणून संबोधलं गेलं आहे. या जमेच्या बाजूमुळंच रेल्वेचं महत्त्व अधोरेखित होतं.
1: अगदी लहानपणीसुद्धा मामाच्या गावाला जायचं ते झुकझुक गाडीत बसून हे आपल्या पिढीच्या मनावर पक्के बिंबवले गेले आहे.
0: अगदीच.
1: पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, ही आनंद यात्रा आपण प्रत्येकानेच अनुभवली आहे. कोळशावर चालणारी इंजिने गेली, रेल्वेगाडी विजेवर स्वार होऊन धावू लागली, तरी आमच्या छोट्या दोस्तांच्या तोंडी अनेक वर्ष कोळसा मी खातो, गावाला जातो नव्या नव्या, याच ओळी रुळल्या.
0: रसिका हो, 1961 मधला जब प्यार किसी से होता है हा सिनेमा, या सिनेमात याच शीर्षक गीतात रफी साहेबांचा स्वर संमोहिनी घालतो. यातला नायक देव आनंद रेल्वेच्या डब्यातून उडी मारून रेल्वे लाईनला समांतर रस्त्यावरच्या मोटारच्या टपावर झेप घेतो. तरुणाई मस्त जाम खुश होते. या क्षणी देव आनंद सुपरमॅनपेक्षाही भारी वाटतो.
1: मंडळी, मेरे सपनों की राणी कब आएगी तू ही राजेश खन्नाची माउथ ऑर्गनच्या सुरावटीसह रंगलेली खेळी रोमॅन्टिक मनभावन होतीच. राजेश खन्ना जीपमध्ये शर्मिला टागोर रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये, तरीही नवतारुण्यांनी मुसमुसलेली ही छेडखानी खूप भाव खाऊन गेली. प्रत्येक प्रेमी युगुल घायळ झाली नाही असा प्रसंग क्वचितच सापडेल. असो, दोन प्रेमी रेल्वे ट्रॅक, रेल्वेचा नशीला आवाज काळजात आजही घुमतो आहे. यातली नायक नायिकेची देहबोली, अभिनय आठून पहा. नवनागाचं अवसान अंगात सळसळल्याशिवाय राहणार नाही.

0: वाढती लोकसंख्या, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची भ्रांत, प्रादेशिकतेच्या जटिल भिंती, परप्रांतीयांचे मोठमोठ्या शहरात येणारे बेरोजगारींचे लोंढे, चंगळवाद, हुकुमशाही, भांडवलशाही, कामाच्या ठिकाणी होणारी मजुरांची पिळवणूक, मग्रूर गुंड प्रवृत्ती, यातून माणूस चिपाटागत झालेला आहे. कर्मकांड, बिगडी भक्ती, भाकड, दैवी दंतकथा, यात माणूस पिचलेला. वस्तुस्थितीचं समग्र दर्शन घडवणारा, विभाजन काळातील तोबा गर्दी झुंड अधोरेखित करणारा 1954 साली नास्तिक चित्रपट दुःख, दैन्य, दारिद्र्याची अचूक नाडी पकडतो. रेल्वेच्या पार्श्वभूमीवर बेतलेलं देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इन्सान, ही कवी पंडित प्रदीप यांची रचना हृदयावर वार करते.
1: श्रोते हो, 1955 रेल्वे प्लॅटफॉर्म हा सिनेमा भटक्या जमातीचे त्यांच्या जीवनाचे गाणे पेश करतो. ट्रेन क्रेडिटसह श्रेय नामावली सुरू होते. रेल्वे, रेल्वे पटरी, भनंग ओसाड वखवकलेला दुष्काळ सदृश्य माहोल, चितारत, बस्ती बस्ती, पर्वत पर्वत, गाता जाए बंजारा, लेकर दिल का इकतारा, यातून जीवनाची दाहकता प्रेक्षकांसमोर येते. श्रम प्रतिष्ठा या मूल्याची दखल घेणारा अलीकडचा कुली सिनेमा, पेशा व्यवसाय कोणताही असो, श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी वित्त यासोबतच श्रम प्रतिष्ठेची गुणवत्ता कमी नाही हे ठासून सांगणारा सिनेमा. कुली समूह, कोळसा इंजिनवरचं रेल्वे स्टेशन असा सुंदरसा माहोल उभं करण्यात कुली सिनेमा कमालीचा यशस्वी झाला आहे. जी ना मुश्किल तो है, अपना भी दिल तो है, दिल में अरमान है, हम भी इंसान है, जब सताते हैं गम ऐश करते हैं हम, ईद के एक छुट्टी मनाते हैं, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, या गाण्याची ओळ मनात सतत रेंगळत असते.

0: आता मात्र श्रोते हो, कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली आहे, तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या गीत झंकार या कार्यक्रमात. आज मात्र इथेच थांबतो आहोत. या कार्यक्रमातून मी सुषमा कुलकर्णी
1: आणि मी राखो खेडकर
0: आपण सर्वांचा निरोप घेतो आहोत. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण गीत झंकार हा कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत आज गाडी बुला रही है या विषयीची गाणी आपण ऐकलीत. लेखन होतं राखो खेडकर यांचं आणि सहभाग होता लेखकासह सुषमा कुलकर्णी यांचा. गीत झंकार हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, 11:30 झाली आहेत.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे

0: 5 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक, कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

ते हो दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत मारू बेहक या रागावर आधारित चित्रपट गीतं।

0: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो 11:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. याअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत पांडुरंग वागतकर यांचं काव्यवाचन. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. ऐकूयात कार्यक्रम साहित्य संस्कृती.
1: श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण पांडुरंग वागतकर यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेणार आहोत. श्रोतेहो पांडुरंग गणपती वागतकर हे सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. व्यथा आदिवासींच्या हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. तसंच 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्ली इथं झालं होतं तिथे त्यांच्या करपलेली खोळ या कवितेची निवड झाली होती आणि त्याचं सादरीकरण त्यांनी या संमेलनामध्ये केलं आहे. तसंच विविध साहित्य संमेलनामध्ये सुद्धा एक निमंत्रित कवी म्हणून त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी त्यांच्या कवितांचं सादरीकरण केलेलं आहे. तेव्हा चला तर मग श्रोते हो ऐकूयात पांडुरंग वागतकर यांच्या स्वरचित कविता.
2: श्रोते हो नमस्कार. मी पांडुरंग वागतकर. मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या जीवनावरील शेतकऱ्यांचे सुखदुःख सांगणाऱ्या कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. सर्वप्रथम चाड ही नावाची कविता, सुंदर अशी कविता मी तुमच्यासमोर ठेवत आहे.

पेरणीची साथ अशी ही पेरणीची साथ, ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात, बियाचे मोती मातीत मळतात, पोटाला ओटी पोटाला ओटी तिच्या पाठीला गाठी, पोटाला ओटी तिच्या पाठीला गाठी, पोटाच साठी बियाचे मोती मातीत मळती, बियाचे मोती मातीत मळती, ओटीच्या आड पोटात बाळ, ओटीच्या आड पोटात बाळ, पोटाच साठी बियाचे मोती मातीत मळती, बियाचे मोती मातीत मळती, मातीचा वास मातीचा वास तिपणीच तास, मातीचा वास तिपणीच तास, पोटाच साठी बियाचे मोती मातीत मळती, बियाचे मोती मातीत मळती। यानंतर सुंदर अशी एक कविता सादर करतोय। कवितेचं नाव आहे काळीची ओटभरण। पक्ष्याचा वाटा घेऊन ओटी कमरेला बांधली, पक्ष्याचा वाटा घेऊन ओटी कमरेला बांधली, दोन बैलाच्या माग जशी तिपन नवरी चालली, दोन बैलाच्या माग जशी तिपन नवरी चालली, केली ओटभरण काळ्या मातीची, केली ओटभरण काळ्या मातीची, पेंडी बैलाकरिता गवानीत तोडली, पेंडी बैलाकरिता गवानीत तोडली, झाली सांज वेळ कुस भरून काळ्या मातीची, झाली सांज वेळ कुस भरून काळ्या मातीची, ओटीत ओटीतल्या हाताने पेटवली चूल काळ्या मातीची, ओटीतल्या हाताने पेटवली चूल काळ्या मातीची, ओढून तिपन बैलाच्या खांद्याची कात निघाली, ओढून तिपन बैलाच्या खांद्याची कात निघाली, बळीची बन्यान घामाने फाटली, बळीची बन्यान घामाने फाटली, चाड्यामधून सुगीची आस पेरली, चाड्यामधून सुगीची आस पेरली, उललेल्या पायाला ओल्या मातीची मलम लावली, ओल्या मातीची मलम लावली, मातीच्या सुगंधानं जशी कस्तुरी लाजली, मातीच्या सुगंधाला कस्तुरी लाजली, बांधावरच्या झाडाला सुगरणीची वसात टांगली, बांधावरच्या झाडाला सुगरणीची वसात टांगली, पोटऱ्यात आलेल्या ज्वारीची कंबर कसली, पोटऱ्यात आलेल्या ज्वारीनी कंबर कसली, सुगीची आस काळजात पेरली, सुगीची आस काळजात पेरली। यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे पावसाच्या अक्षदा। जांभळ्या ढगाची सावली तुझ्या लग्न मंडपी, जांभळ्या ढगाची सावली तुझ्या लग्न मंडपी, पहिल्या पावसाची अक्षदा पडती डोहीवरती, जांभळ्या ढगाची सावली तुझ्या लग्न मंडपी, पहिल्या पावसाची अक्षदा पडती डोहीवरती, हिरवा चुडा हिरवं कुंकू हिरवं पाताळ चढव देहावरती, हिरवा चुडा हिरवं कुंकू हिरवं पाताळ चढव देहावरती, मातीच्या अत्तराचा वास घुमोदेशिवारामध्ये, मातीच्या अत्तराचा वास घुमोदेशिवारामध्ये, तिपणीच्या जिबेला लागली चव काळ्या मातीच्या भाताची, तिपणीच्या जिबेला लागली चव काळ्या मातीच्या भाताची, पवळेमधून निघाल्या घोरपडीसाठी वाजवती कोंग्या साळुंक्या तुतारी, कोंग्या साळुंक्या तुतारी, काळ्या मुंग्या करवल्या परी भोवला सजवती मिरक किड्याला घेऊन संगती, काळ्या मुंग्या करवल्या होऊनी मिरक किड्याला घेऊनी भोवला सजवती, पिकलेल्या लिंबोळ्या जशा लोळती अक्षदा मंडपी, पिकलेल्या लिंबोळ्या जशा लोळती अक्षदा मंडपी, गावच्या चिमण्याने घेतली अंगा हळद लावणी, गावच्या चिमण्याने घेतली अंगा हळद लावणी, पंक्ती बसल्या पिकाच्या तासापरी, पंक्ती बसल्या पिकाच्या तासापरी, घेतली आगारी फिरुनी मोत्याच्या पावसाने, मोत्याच्या पावसाने, चाड्याने ठेवला गर्भ काळ्या मातीच्या पोटामध्ये, चाड्याने ठेवला गर्भ काळ्या मातीच्या पोटामध्ये, अंकुराचं रोप झालं काळ्या मातीच्या अंगणी, काळ्या मातीच्या अंगणी, ओटीवर ओटी बांधली बियाची ओटी, ओटीवर ओटी बांधली बियाची ओटी, पायातली जोडवी मऊ मातीने लोळली, पायातली जोडवी मऊ मातीत लोळली, घे पावसा काळजी माझ्या मातीची, घे

पावसा काळजी माझ्या मातेची, गर्भवती झाली काळी माती, गर्भवती झाली काळी माती। पहिला पाऊस पडल्यानंतर शिवारामध्ये मिरग किडा दिसतो आणि माझ्या कवी मनाला तो माईने कुंकू अथवा टिकली लावल्यासारखा दिसतो आणि माझ्या ह्याच कवितेचं नाव आहे मिरग किड्याची टिकली। मिरगाचा पाऊस शिवारात मातीचं अत्तर शिंपते, मिरगाचा पाऊस शिवारात मातीचं अत्तर शिंपते, मिरग किड्याची टिकली काळी माय भाळी लावते, काळी माय भाळी लावते। ऋतू पावसाळा शिवार गोंदते, ऋतू पावसाळा शिवार गोंदते, पावसाळ्यात मुंगी घर बांधणीला काढते, पावसाळ्यात मुंगी घर बांधणीला काढते। टिपणीची आरोळी ढगाला कळते, टिपणीची आरोळी ढगाला कळते, सुगीचं सपान माय भाकर थापत थापत रंगवते, सुगीचं सपान माय भाकर थापत थापत रंगवते। ऋतू पावसाळा गावच्या चिमण्याला हळद लावते, ऋतू पावसाळा गावच्या चिमण्याला हळद लावते, टिपणीच्या लग्नासाठी ढगात ढोल वाजते, टिपणीच्या लग्नासाठी ढगात ढोल वाजते। बांधावरचं झाड हिरवा शालू नेसते, बांधावरचं झाड हिरवा शालू नेसते, गावचा ओढा पांढरं चांदनं दळते, पांढरं चांदनं दळते। पांदीवरची ती वेल, पांदीवरची वेल कानात फुलंडुलं घालते, गावची शाळा भविष्य गिरवते, गावची शाळा भविष्य गिरवते। जगाचं पोट शिवण्यासाठी बळी चाड्यावर मूठ ठेवते, जगाचं पोट शिवण्यासाठी बळी चाड्यावर मूठ ठेवते, टिपणीच्या फणाला मिरग किड्याचं कुंकू लागते, टिपणीच्या फणाला मिरग किड्याचं कुंकू लागते। जेव्हा पाऊस खंड देतो पडत नाही त्यावेळेस बळीराजा ढगाला याचना करते, तर याचना ही कविता मी सादर करतो। आडतास याचसाठी घातले मी, आडतास याचसाठी घातले मी, रोपाची पेरणी धुऱ्यात होऊ नये, आडतास याचसाठी घातले मी, रोपाची पेरणी धुऱ्यात होऊ नये। रासनी याचसाठी केली मी, रासनी याचसाठी केली मी, पेरलेल्या गर्भाचा गर्भपात होऊ नये, पेरलेल्या बियाचा गर्भपात होऊ नये। भुजगावने याचसाठी लावले मी, भुजगावने याचसाठी लावले मी, बियाचा घात होऊ नये, बियाचा घात होऊ नये। याचना ढगासाठी याचसाठी केली मी, याचना ढगाशी याचसाठी केली मी, जगाच्या पोटाला बिब्बा घालण्याची वेळ येऊ नये, जगाच्या पोटाला बिब्बा घालण्याची वेळ येऊ नये। निंदनी खुरपणी याचसाठी केली मी, निंदनी खुरपणी याचसाठी केली मी, तनकट पिकात होऊ नये, तनकट पिकात होऊ नये। डोस खताचे याचसाठी दिले मी, डोस खताचे याचसाठी दिले मी, जगाचं पोट उपाशी राहू नये, जगाचं पोट उपाशी राहू नये। गळ्यातील फास याचसाठी फेकून दिलेत मी, गळ्यातील फास याचसाठी फेकून दिलेत मी, कृषी प्रधान देश उपाशी झोपू नये, कृषी प्रधान देश उपाशी झोपू नये। मित्रांनो, एक आता सुंदर अशी कविता मी आपल्यासमोर सादर करतोय। नजर न लागो चाड्यातून मातीत मळणाऱ्या बियाला, चाड्यातून मातीत मळणाऱ्या बियाला, चुलीवरच्या तव्याला, गोट्यावरच्या वासराला, चिमणी पाखराला, शेतातील खळ्याला, गावाच्या तळ्याला, कणगीतील दाण्याला नजर न लागो, कणगीच्या दाण्याला नजर न लागो। बळीच्या भेगाळलेल्या पायाला, बळीच्या भेगाळलेल्या पायाला, उरलेल्या काळीला, भरलेल्या कणगीला लेप लागो सुगीचा, लेप लागो सुगीचा। घे तंत्रज्ञान जोडीला, टिपणीच्या फणाला, बैलाच्या जोडीला, इलेक्ट्रॉनिक भुजगावण्याला, टिबकच्या पाण्याला, सेंद्रिय शेती घे जोडीला, कृषीज्ञान घे ओंजळीला, कृषीज्ञान घे ओंजळीला। गवताच्या उगवत्या सूर्याला, ढगाच्या पाण्याला, बांधावरच्या झाडाला, मातीच्या सुगंधाला, टिपणीच्या बैल जोडीला, पेरणी करताना ठेव साक्षीला, पेरणी करताना ठेव साक्षीला। पावसाच्या पाण्याला माठ ठेव वसरीला, भाकर लाव चुलीला, कणगीच्या तळाला, लिपून घे उंदराच्या बिळाला, वचन दे शिवाराला, सुगीचा वंश वाढेल, सुगीचा वंश लागेल वाडीला, सुगीचा वंश लागेल वाडीला। कडब्याच्या पेंड्याला, गोट्यातील दावणीला, वक्राच्या रुमण्याला, बैलाच्या गळ्यातील घुंगराला नजर न लागो काळीच्या गर्भाला, नजर न लागो काळीच्या गर्भाला।

शेतकऱ्यावर अनेक संकट येतात, त्यावेळेस शेतकरी खचून जातो आणि त्यांना उमेद देण्याचं काम ह्या कवितेतून मी करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, माझ्या कवितेचं नाव आहे उमेद. तुला जगण्याची उमेद देते माती, तुला जगण्याची उमेद देते माती, जगताना ढगाशी जोडून घे नाती. ढगाला काजळ लावून गरोदर होते माती, ढगाला काजळ लावून गरोदर होते माती, जगाच्या पोटाकरिता पोटावर माय बांधून घेते ओटी, पोटावर बांधून घेते माय ओटी. बळी कष्ट पिळून आतड्याला पाडून घेते गाठी, बळी कष्ट पिळून पाडून घेते आतड्याला गाठी. विळ्याच्या टोकानी माय हिरव शिवार गोंदते, जगाच्या पोटासाठी, जगाच्या पोटासाठी. बांधून घेतली दावणीला हयात जगाच्या पोटासाठी, बांधून घेतली हयात जगाच्या पोटासाठी, बांधून घेतली दावणीला हयात जगाच्या पोटासाठी. बैलानी ओढला आविषे जगाच्या पोटासाठी, जगाच्या पोटासाठी. पेरपेऱ्या ओरडून म्हणतो पेर जगाच्या बियासाठी, पेरपेऱ्या म्हणतोय पेर जगासाठी. टिपण नवरी झाली, टिपण नवरी झाली काळीची ओट भरण्यासाठी, काळीची ओट भरण्यासाठी. भुजगावनं शेताचं राखण करतोय, भुजगावनं शेताचं राखण करतोय जगाच्या पोटासाठी. भुजगावनं शेत राखण करते जगाच्या पोटासाठी. झिजला नांगराचा फाळ जगाच्या पोटासाठी. दुधाळलेल्या कंसावर बसतो थवा पोटासाठी. पाटीवर फटके खातो बैल जगाच्या पोटासाठी, जगाच्या पोटासाठी. सरपडणारा वकर वकरतो माती जगाच्या पोटासाठी. मायेच्या हातातील विळा जोडतो पिकासाठी नाती, जोडतो पिकाची नाती. जगाच्या पोटासाठी होतात खळ्यात राशी, जगाच्या पोटासाठी होतात खळ्यात राशी. कणगीला भूषा नेते, कणगीला भूषा नेते जगाच्या पोटासाठी, जगाच्या पोटासाठी. यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे चाहूल पावसाची. लिंबोळ्या पिकतील ढग गर्भवती होतील, लिंबोळ्या पिकतील ढग गर्भवती होतील. इकनं तासून शेवटून बिया भरण्यासाठी बळीराजा हात जोडेल. शेतातील धसकटं वेचली जातील, शेतातील धसकटं वेचली जातील, काही धसकटं तसेच राहतील. ढगाला काजळ लावलं जाईल, ढगाला काजळ लावलं जाईल, काळी माती बाळातीन होईल. शिवाराला हिरवं मिसरूड येईल, नदी नाल्याला पाना फुटेल, नदी नाल्याला पाना फुटेल. झाडे वेली जेवानीत येतील, झाडे वेली जेवानीत येतील, गावची घाण धुऊन जाईल, मातीचं अत्तर शिवारात सांडेल. गणवेशासाठी दुकानासमोर गर्दी होईल, गरिबाचे लेकरं अर्ध्या किमतीत पुस्तके घेतील. शाळेपुढे डौस असतील, त्याच्यावर बुडबुडे येतील, तेही फुटतील, तेही फुटतील. माय ओटी बांधेल कमरेला, माय ओटी बांधेल कमरेला, बाप मूठ ठेवी चाड्यावर. माय ओटी बांधेल कमरेला, बाप चाड्यावर मूठ ठेवेल. बैलाच्या पाठीवर फटके पडतील, संध्याकाळी शाबासकी व फेंड मिळेल. चिखलातून पायाला काटा रुतेल, काळी माती मिरकिड्याची टिकली लावेल. जगाचं पोट शिवण्यासाठी टिपण शिलाई मारेल, जगाचं पोट शिवण्यासाठी टिपण शिलाई मारेल. टिपणीच्या नळ्यातून अधूनमधून नसीब बेरलं जाईल, टिपणीच्या नळ्यातून अधूनमधून नसीब बेरलं जाईल. काळ्या मातीचं कपाळ पुसण्याचा अतिवृष्टी अधूनमधून करेल, काळ्या मातीचं कपाळ पुसण्याचं प्रयत्न अतिवृष्टी अधूनमधून करेल. छप्पर गळेल माय ताटवाटे ठेवेल त्याखाली, भिजलेली चूल माय फुकेल लेकरा बाळासाठी, फुकेल लेकरा बाळासाठी. रसिक मित्रांनो, यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे तास. शेतात पिकाचं तास वक्राचा फास, चिमणी पाखरांसाठी खास, बळीराजाचा घामाचा वास, नजर न लागो काळीच्या गर्भास, नजर न लागो काळीच्या गर्भास. हिरवळीचा वास भरली दुधाने गायीची कास, वासरांसाठी खास, हंबरून बोलवते गाय माय वासरास, हंबरून गाय बोलवते वासरास. माय घरभर पसरू दे करपलेल्या भाकरीचा वास, माय घरभर पसरू दे करपलेल्या भाकरीचा वास. पांदीचा वास चिखलाचा त्रास, घेऊन सुगीची आस, माय चालली शेतास, माय चालली शेतास. माय घरभर पसरू दे करपलेल्या भाकरीचा वास, माय घरभर पसरू दे करपलेल्या भाकरीचा वास. बांधून भाकर झाडास खुरोपते माय पिकाचं तास, रडणाऱ्या बाळाला लावते स्थनास. सुगीची आस काळजास, सुगीची आस काळजास, रानातली हिरवळ, रानातली हिरवळ पीक लावते जोमास, जगाच्या पोटासाठी,

जगाच्या पोटासाठी. यानंतरच्या कवितेचं नाव आहे गर्भ मातीचा. हिरवा गर्भ माझा काळ्या मातीच्या ओटीत घे, हिरवा गर्भ माझा काळ्या मातीच्या ओटीत घे, ज्वारी तूर सोयाबीन कापूस यांचं अर्भक तुझ्या उदरात वाढू दे, याचं अर्भक तुझ्या उदरात वाढू दे. कमी जास्त पावसाचे तडे तू सोसून घे, कमी जास्त पावसाचे तडे तू सोसून घे, जगाच्या पोटासाठी तुझा गर्भ वाढू दे, जगाच्या पोटासाठी तुझा गर्भ वाढू दे. पोटासाठी आयुष्य दळतात त्या पोटासाठी तुझं पोट वाढू दे, पोटासाठी आयुष्य दळतात त्या पोटासाठी तुझं पोट वाढू दे. चोंचीमधल्या दाण्यासाठी गर्भ तुझा वाढू दे, चोंचीमधल्या दाण्यासाठी तुझा गर्भ वाढू दे. पोटऱ्यात आलेल्या कंसासाठी, पोटऱ्यात आलेल्या कंसासाठी मुळं तुझ्या उदरात रवून घे, पोटऱ्यात आलेल्या कंसासाठी मुळं तुझ्या उदरात रवून घे. जवानीत आलेली सोयाबीन तुझ्या स्मरणात राहू दे, जवानीत आलेली सोयाबीन तुझ्या स्मरणात राहू दे. पांढरं सोनं तू गळ्यात माळून घे, पांढरं सोनं तू गळ्यात माळून घे, लेखी बाळी पिवळं करणाऱ्या हळदीचा कोंब तुझ्या काळजात रोवून घे, तुझ्या काळजात रोवून घे. वयात आलेलं शिवार, वयात आलेलं शिवार तुझ्या स्मरणात राहू दे, जगाच्या पोटासाठी कणगीचा गरोदर होऊ दे, जगाच्या पोटासाठी कणगीला गरोदर होऊ दे. सुगीचं लेणं काळी माय तू भाळी माळून घे, सुगीचं लेणं काळी माय तू भाळी माळून घे, भारत मातेला सौभाग्य अबाधित राहू दे, भारत मातेचं सौभाग्य नेहमी अबाधित राहू दे. शेतकऱ्याच्या पाठीमागं नेहमीच त्याच्या अर्धांगिनीचा खूप मोठा वाटा असतो आणि तीच कविता मी सादर करतो आहे, धनी.

धनी नांगरून शेतामधी खत पेरतो माझा धनी, पेरलेल्या खतामधी पावर देतो पिकामधी, पेरलेल्या खतामधी पावर देतो पिकामधी, पुरवितो आन जगी नांगरून शेतामधी, पुरवितो आन जगी नांगरून शेतामधी, नांगरून शेतामधी शेत नांगरतो माझा धनी, औषध फवारतो पिकामधी, औषध फवारतो पिकामधी, कीड रोग नाही नाही, कीड रोग नाही नाही, पुरवितो कारखान्या राशी नांगरून शेतामधी, बीज पेरतो माझा धनी, नांगरून शेतामधी राब राबतो माझा धनी, नांगरून शेतामधी बीज पेरतो माझा धनी, राब राबतो माझा धनी, राबतो या घामामधी।

अजाधनी शेतकरी त्याच्या शेतामध्ये पिकाचं रक्षण करण्यासाठी एक भुजगावणं लावतो. ते भुजगावणं या कवितेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सादर करतोय. भुजगावण्याची साथ. नैसर्गिक आपत्तीला भिऊ नकोस, कर तिच्यावर मात. नैसर्गिक आपत्तीला भिऊ नकोस, कर तिच्यावर मात. शेतातील भुजगावणं देते तुला साथ, शेतातील भुजगावणं देते तुला साथ. तुझ्या शेतातील राखण करते दिन रात, तुझ्या शेतातील राखण करते दिन रात. तुला आहे भुजगावण्याची साथ, तुला आहे भुजगावण्याची साथ. ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ. करत राहतात तुझ्यावर अधूनमधून घात, करत राहतात तुझ्यावर अधूनमधून घात. भिऊ नकोस, तुझ्या पाठीवर आहे काळ्या मातीचा हात. भिऊ नकोस, तुझ्या पाठीवर आहे काळ्या मातीचा हात. तुला आहे भुजगावण्याची साथ, तुला आहे भुजगावण्याची साथ. दुष्काळ करत आहे तुझा पाठलाग, दुष्काळ करत आहे तुझा पाठलाग. ते येण्यापूर्वीच सोडू नकोस काळ्या मातीची साथ, सोडू नकोस काळ्या मातीची साथ. पाणी अडवा पाणी जिरवा,

0: या योजनेला दे तू साथ, पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेला दे तू साथ, कर येणाऱ्या दुष्काळावर मात तुला आहे भुजगावण्याची साथ, तुला आहे भुजगावण्याची साथ. शेताच्या बांधावरची बाबळीचं झाड, शेताच्या बांधावरील बाबळीचं झाड उभे आहे उन्हात चटके खात, उभे आहे उन्हात चटके खात. तोडू नकोस त्याला दुष्काळात सावली देते गुराढोरांना ते साथ, तोडू नकोस त्याला दुष्काळात सावलीची देते गुराढोरांना साथ. घेऊ नकोस त्याच झाडाला फास, घेऊ नकोस त्याच झाडाला फास, आहे तुला बांधावरच्या बाबळीची साथ, आहे तुला भुजगावण्याची साथ, आहे तुला भुजगावण्याची साथ. निसर्गास दुष्काळाचे झटके अधूनमधून येतात, निसर्गास दुष्काळाचे झटके अधूनमधून येतात. दुष्काळाच्या झटक्यात करपून जाऊ नकोस, कर त्याच्यावर दोन हात, कर त्याचे दोन हात, तुला आहे भुजगावण्याची साथ, तुला आहे भुजगावण्याची साथ. संकटाला भिऊ नकोस, कर हिमतीनं त्याच्यावर मात, संकटाला भिऊ नकोस, कर त्याच्यावर हिमतीनं मात. धीर धर थोडा, तुला सुगी देईल साथ, तुला आहे भुजगावण्याची साथ, तुला आहे भुजगावण्याची साथ.
1: श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य संस्कृती हा कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत पांडुरंग वागतकर यांचं काव्यवाचन आपण ऐकलात. सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

ते हो दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत मारू बेहक या रागावर आधारित चित्रपट गीत।

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. दरम्यान FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम काही क्षणातच मुंबई केंद्रावरून. प्रतीक्षा करा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल, खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेच जण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवणं आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवणं कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही, नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरात मध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांझी आणि मधुलिका नेरुरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: सुखदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलेलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बर?
0: अगं रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जातं.
1: खरंय, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं सांग, कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे, मेजवानी.
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात, उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच, आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, नाही का?
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ,
0: रेडिओची.
1: हा रेडिओची, आई काम करत असायची, बाबा चहा पित असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची, तेवढ्यात रेडिओच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या ऐकायच्या असायच्या ना,
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपली आहे, भाजी आणायची, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
0: हो, नभोनाट्य खरंच, म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
1: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
0: अगदी, फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईव्ह

0: ची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
1: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी सुद्धा ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना. त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
0: आणि अण्णाभाऊ साठे, त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्याविषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
1: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही, आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय? म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
0: नाही ग, तोच आहे मी नेहमीसारखाच.
1: बर, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.
0: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो.
1: हा,
0: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
1: अरे वा, खरंच रोहित तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली, म्हटलं एक एकटा वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ. आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
0: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
1: बसा ग, बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
2: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
1: अग
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
0: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
2: म्हणजे पुन्हा इतिहास?
1: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे. आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष,
1: आणि या आठवड्यात गुरुपौर्णिमाही आहे. शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे, जागतिक मैत्री दिन सुद्धा.
0: गुरुपौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
2: बरोबर. आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
1: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं, मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर. मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बर का, तर मुलं असं म्हणाले, आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं, अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
0: वा, खरंय, डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकतं.
2: रोहित दादा, तुला आठवतं का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा? ते
0: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचो नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
1: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं, उपदेश नसायचा त्याच्यात, फक्त गप्पा.
0: म्हणजे आपल्या घरात रोज होत तेच नाही.
2: पण आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
0: कोणता फरक आहे? आता
2: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
0: अरे बापरे, बिस्किट राहिली आणायची. आणतो आणतो आणतो.
2: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरली आहे.
1: असू दे, त्यानिमित्ताने परत येशील लवकर.
0: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
2: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेवाय.
0: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही, ते तुमच्या सुख दुःखात आणि अडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
1: बर, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटही ठेवली आहे. ती तुम्ही लवकर संपवा, नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
2: काय झालं होतं का मागच्या वेळी?
1: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतकं रंगून गेलात की चहाचे 4 कप संपले, पण बिस्किट तशीच राहिली.
0: अगं, माझं पोट बोलूनच भरलं होतं ना.
2: म्हणून आज सुखदा आता आधी बिस्किट देते.
3: रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा,
0: काय ग?
3: अरे बस स्टॉप वर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय? त्याचे बाबा म्हणाले, बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले काका म्हणाले, आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.

0: खरच आहे, बसवर सुद्धा आपण किती राखडतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
1: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाही आहे. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
2: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एकदा एक आठवण असते. माझे तर कॉलेजमधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
3: आणि माझंही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे, हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले आणि एक दिवस लक्षात आलं, अरे ही तर आपली माणसं झाली.
0: म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
1: खरंय, म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते पण मैत्री होती, आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
2: दादा तू काय प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान सांगणारेस का?
1: नाही ग, आता फक्त एक आठवण.
0: ही आली आठवण क्रमांक 28.
1: अरे म्हणजे कॉलेज मधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तकं वाचा पण माणसं जास्त वाचा.
2: किती साध पण किती मोठ.
0: म्हणूनच गुरूंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
3: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
0: बर,
3: काय सुंदर सांगत होते. त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
0: वा,
1: खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
2: आणि लोकमान्य टिळक त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
0: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
3: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
0: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
1: चला चला चला चला आता एक खेळ खेळूया आपण.
0: हा,
1: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबुले?
2: हो कबुले.
1: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल? सगळ्यात आधी शर्वरी बोल.
2: माझी निवड युववाणी.
0: अगं पण तो तर आताही सुरू आहेच.
2: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
1: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का? रेवा,
3: काय
1: तुझा कार्यक्रम कुठला?
3: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
1: का बरं?
3: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
0: कोणती ग?
3: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
0: म्हणजे माझ्यासाठी.
3: आणि पुढचं माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
0: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
1: क्या बात आहे.
2: आता रोहित दादा तू सांग बरं.
1: हा, आता माझा नंबर. हा, मला नभोनाट्य, म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
2: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
0: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
1: आणि म्हणून बर का शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
3: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
2: हा, हे मात्र खरं. हा, काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
1: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
0: जशी माझी शर्वरी बरोबर झालीये. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा, तुला नाही कळलं ना रोहित. हा, आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
2: अरे तेही माझं प्रेमच आहे.
3: माझही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
1: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का, ताई लाडकी की फ्रीज लाडका.
0: अरे हो, ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
1: बाजारात कशासाठी?
0: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची.
1: ठीक आहे,
2: कोणाकडे जाणार आहात?
0: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते, तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
3: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती?
1: आणि

0: आमचे मराठीचे सर आता 80च्या पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरुपौर्णिमेला त्यांना फोन करतो, पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना? मग मी म्हणतो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
1: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
2: अगदी बरोबर, निमित्त वेगवेगळी पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
0: क्या बात है, बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
1: नाही नाही, चहा नको, मला तर बाबा जेवायचं आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय, कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
0: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट आहे.
1: कोणती?
0: हा, महत्वाची अट आहे, कोणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
2: आणि जो कोणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
1: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का?
3: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
0: नाही, ते खरंय सगळं. मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
2: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय, आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
0: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
1: बरोबर, असो असो. मला की नाही एक कल्पना सुचलीये.
0: काय? आता
1: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
3: आणि उत्तर ऐकायचं, घाई ठीक आहे ठेवते मी फोन असं म्हणायचं नाही.
2: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात, पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
0: चालेल चालेल, मी तर ना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
1: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का? पत्र, व्हॉट्सअप नाही.
3: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
2: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावं असं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
0: हो, कारण ते गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का? म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
2: खरे.
3: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये.
1: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
2: खरे. एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
0: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
2: मला काय वाटतं, शर्वरी आणि रेवा, तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा, संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
3: चालतंय की. पण एक अट आहे.
2: काय?
3: पावभाजी हवी.
2: हा,
3: आणि भाजी रोहित करणार.
0: अरे ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
1: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
0: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
3: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
2: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
0: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
3: चालेल.

श्रोते हो आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. निसर्ग ही एक खुली बिन भिंतींची अशी प्रयोगशाळा आहे. म्हणजे प्रयोग तिथे माणूस करत असतो, पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केलंय, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे.

0: या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्यऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्तीसुद्धा जगभरात उपलब्ध आहे आणि गाजते आहे. जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती, कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं लेखन वाचलेलं होतं, पण स्वतः जंगल काही पाहिलेलं नव्हतं. आणि जंगल जाऊन अनुभवावं अशी ही एक आंतरिक तळमळ सुद्धा काही मनातून येत नव्हती. पण असं झालं की 2008 मध्ये एकदा मी आणि माझी बायको सुरेखा आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं, तर यावेळी आपण एखाद्या जंगलात जाऊ. आणि योगायोगाने ताडोबाची निवड आम्ही केली. ताडोबा आणि पेंच, महाराष्ट्र साईडचा जो पेंच भाग आहे, अशा 2 जंगलांची आम्ही निवड केली आणि दोन्ही ठिकाणी म्हटलं एक एक दिवस राहू आणि थोडक्यात गंमत होईल आणि आपण परत येऊ. नेमकं असं झालं की त्यावेळी 2008 साली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
0: बरं.
1: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
0: म्हणजे लकी ठरला.
1: अगदी आम्ही खूप नशीबवान होतो. अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा 4-व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली 4 वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
0: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक, त्याला 4 वर्षात पहिल्या वाघ दिसलेला नव्हता?
1: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
0: बरं.
1: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे त्याचे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं, इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात, तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो? कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो, 1-2 सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये, काही ओळख नसताना. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं, त्यांनी जंगलाची ओळख करून दिली. आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतंय. तिथून पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
0: तो सुट्टीचा दिवस होता.
1: अगदी, तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
0: फार सुंदर जंगल,
1: अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंच मध्ये एक वसाहत होती, बहुधा PWD च्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा, तुम्ही जे जेवण बनवाल ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं. आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचा आहे का?
0: अरे वा.
1: आता इथं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण?
0: अच्छा.
1: आणि म्हटलं बो काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाले
0: धनेश.
1: मग आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो. आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्षाला पाहिलं आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले, ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो, ते पाहिले, शेकडो हरणांचे कळप पाहिले. आणि या सगळ्याचा, ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढा असा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला, आपण जायचं फक्त

0: जंगलातच जायचं.
1: अच्छा, म्हणजे जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली.
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत नाही.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षी, कारण मग जाणं सुरू झालं असेल. ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की एक वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा,
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिणती राहणार नाही. आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा, आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतरी ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा,

0: आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा. आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतर ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आणि मग पहिली भेट कधी झाली.
0: बिलकुल, मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधीही दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबामधली आणि ती एवढी, ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो, अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबात ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची.
1: अच्छा.
0: म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा.
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: आणि आम्ही माणसाळलेली अशी पण होती.
0: नाही नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे, कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल अशीच होती ती. पण माणसाळलेली नव्हती, पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः पर्यटकांबरोबर.
1: म्हणजे तिथे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला.
0: बिलकुल. राजस्थान मध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे, तिकडे मछली नावाची एक वाघीण होती, तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती, लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर.
1: अच्छा.
0: आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत, जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत.
1: अच्छा.
0: तर माया ही अशी वाघिण होते आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले आणि आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा. मग त्या मायाची पहिली तुमची भेट, गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच, कारण ती खूप प्रसिद्ध होती, तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली. सफारीवरच होतो मी, तोपर्यंत मी काही वन विभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती. आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर.
0: आता ही ओपन जिप्सी मध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून मला लुक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लुक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो. आणि मग ती पुढे निघून गेली. बरं, ती इतक्या जवळ होती की मी हात बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती, ती तिच्या वाटेने जात राहिली, तिला बाकी कुणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो, असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणालात की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जे काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असावे.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,
0: आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि
0: बापरे
1: पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं त्या प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं. हो. आणि मग 2021 मी ताडोबा बरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं, बघायचं पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणार हे माहिती असायचं. मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं.

0: त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक एकमेव अशी.
0: बिलकुल बिलकुल. भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता. इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्रप्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं, ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी. त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे, आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे. ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो. सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही, पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल.
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतं. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का, कसं तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा. मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर.
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स, याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही त्या ठिकाणी मग माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलंय जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला. कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा गुंफल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्स म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या, त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं, असं एकदम आपण जी फिल्म मध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणार नाही. मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने, आदर उत्पन्न व्हावा हा उद्देश आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीची सुद्धा जोड त्याला दिली. त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं. आणि मायाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागली. कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो. तर मग जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वन विभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी, म्हणजे तुम्ही म्हटलं

0: महत्वाचं, त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
1: बिलकुल, कारण वाचणाऱ्याला बोर होता कामा नये. नुसतीच शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेनं सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे, हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील, जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामाने. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल. ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण वाचलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामाने, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
0: बर, आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
1: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबाने पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रति काढाव्यात, कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रति जातानाच खूप अडचण होते. आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा, कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
0: अच्छा,
1: मला काही तसं वाटलं नव्हतं.
0: रामगावकर साहेबांचा दृष्टीपणा.
1: बिलकुल बिलकुल, अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
0: अच्छा, आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतःच?
1: हो, मीच त्याचं इंग्रजी अनुवाद केला, कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये, त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं, तर तेही ठीक झालं असावं कारण तेही लोकांनी वाचलं.
0: बरोबर, सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं, आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
1: मी भारतामधल्या ना बहुसंख्य सगळ्याच म्हणताना येणार मला, भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचचा, काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे, त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये एक झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, तेही फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची माझी आणि माझ्या बायकोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची केनियाची, ती आम्ही 2019 केली. पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं आहे
0: ना, म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
1: नक्की, मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मगाशी म्हटलं तसं, पहिला वाघ मला 4 वर्षांनी दिसला, मी जंगल फिरायला लागल्यापासून मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला, आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 वर्ष लागली.
0: बर,
1: पहिला अस्वल पाहायला मला 10 वर्ष लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवतं, म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो, तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 किलोमीटर मी जंगलामधून फिरलो.
0: बर,
1: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही.
0: बर,
1: एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगतानाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 तासामध्ये 8 वाघ पाहिले.
0: बरं, अच्छा,
1: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो.

0: आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 किलोमीटर प्रवास केला असेल. त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3 तासांमध्ये.
1: बर,
0: अशा गोष्टी होऊ शकतात,
1: म्हणजे हा चमत्कार वाटावा असं.
0: चमत्कारच आहे
1: हा,
0: बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात, दर्शन होय क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला,
0: बरोबर
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर.
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी
0: बिलकुल.
1: पाहण्यासारख्या.
0: मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर.
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये, तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं,
0: बिलकुल बिलकुल, अगदी साध्या कीटकांचं. मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल. एवढी विविधता आहे निसर्गामध्ये. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती, पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत, आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या अधिवासात होता, किती वाजता दिसला, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकर च्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे, हे नक्कीच आहे, ज्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते, हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी दुपारी 1:30 टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे 2 बछडे रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे. किंवा रात्री 9:30 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर, पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे, अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं. परंतु हो, आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी, निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे पाळ
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता, तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे. तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशु पक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये, अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असं तुम्ही ज्यावेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं. आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचं, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू शकतं.
0: बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळेच आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचं एक वेड लोकांना निर्माण झालेलं आहे. तेही धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात. पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रती, वन्यजीवनाच्या प्रती, त्यामुळे ते वाचून आलेले असतात, कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे की

0: समाधी आहे आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहे.
1: अच्छा, निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहीत नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही. कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीतून नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पोलिनेशनचं परागीभवनाचं काम करते. तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक आणि आपण पेस्टिसाइड्स कीटकनाशकं फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील त्या बीपासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते.
1: तोपर्यंत सुप्त असत
0: अगदी आणि मग जेव्हा पाऊस संपतो कडक ऊन पडतं तेव्हा ते गवत वाळतं पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वल, अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही.
1: बर,
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोरडी जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा, म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्वाचा गुण ज्याचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा. अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो डुंकूनही त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं पाणी पिऊन निघून जातं.
1: बर,
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा,
0: पण कुणीही त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही, तसं होत नाही. केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून माणूस वगळता.
1: वा, खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगल तुमची पाहून झालेली, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं? की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा.
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा

0: हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: किरण पुरंदरे त्या ठिकाणी,
0: बिलकुल बिलकुल, किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं.
1: अच्छा,
0: म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईट सुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे. आणि मग तिथे प्रत्येक रूम मध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणचा कंदील होता आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे पाहणारे शेकडो डोळे मला दिसले, कारण हरण चरत होती आसपास. म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम आहे, विचार करा. हा अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे, पण जंगल म्हणून अप्रतिम आहे. आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत. आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत, अगदी एक किलोमीटर, एक स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा दोन चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपला हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनी पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते किती काळ अस्तित्वात राहतील माहीत नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूज लेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बर.
0: त्या न्यूज लेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली. आता हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर आहे. तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडियाशी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धी पत्रकं काढणं असेल किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं,
0: बिलकुल,
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम म्हणा.
0: बिलकुल.
1: असाच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज.
0: जी,
1: त्याविषयी थोडं.
0: माझ्या असं लक्षात आलं की कथा कथनाचा मराठी मधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफ मधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्या कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, युट्यूबचा आहे, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक त्या मीडियाचा वापर करतात, म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं. आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा ह्या आपण युट्यूबवर सादर कराव्यात. मग त्याच्यासाठी बोल भिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं युट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं युट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले. लोकांचा चांगला प्रतिसाद, 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसत आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्या. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

बटन श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम येथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरुरकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता, तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण ऐकत होतात वनिता मंडळ हा कार्यक्रम, आणि ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र. ते आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झालेली आहेत. श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित झालेल्या बातम्या सुरुवातीला काही क्षण आम्ही आपल्यापर्यंत काही अपरिहार्य कारणास्तव पोहोचवू शकलो नाही यासाठी दिलगीर आहोत. आता प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

लता मंगेशकर यांनी गायलेलं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार मीना मंगेशकर. यानंतर ऐकूया रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत.

रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या आवाजात सचिन मोटे यांचं गीत होतं, आमिर हडकर यांचं संगीत. कार्यक्रमानंतर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया महानंदा या चित्रपटातलं गीत, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीत शांता शेळके यांचं, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: महानंदा चित्रपटातील या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सांगली जिल्ह्याचा वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 ठार. जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19-20 वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र

चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम बिहार पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं सीसीटीव्ही ड्रोन शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्ज सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा ॲथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्याराणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहिरीपुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये 20 वर्षानंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत
धक्क्याने सव्वा दोन मीटरची उंची पार केली.

मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिने कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 3 पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदक संख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतरमंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राष्ट्रीय स्तरावरील ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीतील सुवर्ण पुरस्कारानं कडेपूर ग्रामपंचायतीचा सन्मान, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम आणि जिल्ह्यात खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित यावर्षीची 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थानमध्ये जयपूर इथं पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी आणि विभाग तसंच संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. यंदा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड आणि ग्रामपंचायत अधिकारी एस डी मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरज तालुक्यातील बिळंकी इथं उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या असून लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था

0: उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या. आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशीन तसंच पुरुष शस्त्रक्रिया अतिदक्षता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. 9.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं हे साहित्य आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र पुरस्कृत योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानं वेग घेतला आहे. जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या 25,73,339 असून यासाठी 8 मतदान नोंदणी अधिकारी, 119 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 249 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि 2,482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं 1 एप्रिल ते 22 जुलै या कालावधीत ई ऑफिस प्रणालीद्वारे 37,222 ई पावत्या स्वीकारल्या आणि नोंदवल्या असून मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ई फाईल निर्मितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं 17,562 फाईल्स ई ऑफिस प्रणालीवर तयार केल्या असून याबाबतीत राज्यात 3रा क्रमांक मिळवला आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य सेवा देण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची यंदाची 31वी वसंत व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. याचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक डॉ अशोक खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीपाचं एकंदर क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून सध्या 1,86,477 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये भात, बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचा समावेश आहे. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मुंबई अस्मिता वाहिनीनं हे वार्तापत्र सहक्षेपित केलं होतं. 1:45 झालेली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कवी सौमित्र यांचं गीत, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे.

0: सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत होतात. आताच येत होतं प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं, प्रवीण सुरेश भट यांचं हे गीत होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:55 झालेली आहेत. श्रोते हो, पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
2: बेदुने शून्य ही रवींद्र रेखा गुरव यांची कादंबरी. अत्यंत समर्पक असं शीर्षक या कादंबरीला दिलेलं आहे. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नानं, शक्तीनं, युक्तीनं सुखी व्हावं असा महत्वाचा संदेश देणारी संत गाडगेबाबा यांची पूर्ण कविताच या कादंबरीच्या सुरुवातीला दिलेली आहे. संत गाडगेबाबा हा शब्द कुठेतरी देण्यामागं लेखकाचा निश्चितच काहीतरी हेतू आहे, जो कादंबरी वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येतोच. तो शाळेच्या दारात पोहोचलाय या वाक्यानं या कादंबरीची सुरुवात झाली आहे. मग शाळेचं, शाळेतल्या शिक्षकांचं, तिथं असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, तसंच शाळेशी संबंधित वरिष्ठ संस्थापक संचालक

0: मंडळ यांची ओळख संवादाद्वारे, प्रसंगांद्वारे या कादंबरीदरम्यान होते. शालेय पोषण आहार, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेचे कार्यक्रम, शाळा गळतीची कारणं, परीक्षा दरम्यानच्या समस्या, अतिरिक्त शिक्षक इत्यादी समस्या कादंबरीत येत राहतात. संस्कार, शिक्षण आणि पाठ्यपुस्तकाबाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका ध्येयवेड्या सरळ मार्गी आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करू इच्छिणाऱ्या शिक्षकाची शिक्षण क्षेत्राकडूनच तसेच समाजाकडूनही होणारी अवहेलना, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता याचं आर्त चिंतन या कादंबरीतून केलं गेलेलं आहे. क्वचित प्रसंगी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणारं कौतुक वा मुलांनी त्यांच्या वाटेकडं डोळे लावून स्वागतासाठी आणलेले रानफुलांचे गुच्छ असे काही आनंद क्षणही आहेत. कायमस्वरूपी विना अनुदानित कर्मचारी गटात मोडणारा हा शिक्षक, अशा शिक्षकाचे हाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून कादंबरीत उद्धृत केले गेलेले आहेत, ज्याची फक्त शीर्षकं देते, शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, विना अनुदानित कृती समितीची भीक मांगो आंदोलन, विना अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भाळी काळी दिवाळी. केवळ या शीर्षकांवरूनच आपल्याला समस्येची तीव्रता जाणून घेता येईल. माणसातला स्वार्थ रक्ताच्या नात्यालाही सोडत नाही, हे पान 45 वरील एक ठळक वाक्य एखाद्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावल्यास त्या देशाला पराभूत करणं सोपं असतं असं म्हटलं जातं. हे पान 235 वरील वाक्य. हे ही असं ते अनेक प्रसंगातून या कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे. ग्रामीण भाषेतील संवाद आणि एकंदरीतच प्रवाहीपणा वाचकाला गुंतवून ठेवतो. कादंबरीत अधूनमधून येणाऱ्या कविता, लेखकाच्या मनातील भावना या कादंबरीच्या आशयाला पुष्टी देणाऱ्या आहेत. त्यातील आपलं शेत वाचवण्यासाठी आई शेतालाच पोटात घेते आणि आई परिस्थितीनं खचलेल्या आपल्या मुलाला धीर देण्यासाठी आपल्या आत सामावून घेते या कल्पना हृदयद्रावक आहेत. एका तत्वनिष्ठ शिक्षकाच्या नजरेतून बिघडत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेचा पर्यायानं समाज व्यवस्थेचा ऱ्हास पावत चाललेल्या मानवी मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून रवी गुरव यांनी केला आहे. संपूर्ण कादंबरीचा संक्षिप्त आढावा घेत राजेश गवस यांनी मोजक्या शब्दात याची पाठराखण केली आहे. खरं तर एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील लेखन असावं असा भास वाचकांना होतो, कारण असंच दृश्य, अशाच बातम्या अधूनमधून आपण सातत्यानं पाहत असतो, ऐकत असतो. या शिक्षकाचं नेमकं काय होतं हे मात्र या कादंबरी वाचनातून वाचकांनी जाणून घ्यावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऑर्किड ही वनस्पती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सपुष्प वनस्पतीतील सर्वात मोठा कुळ ऑर्किडचा असून जवळजवळ 3500 त्याच्या प्रजाती आहेत. ऑर्किडच्या भिन्न प्रजातीतील फुलांमध्ये आकारमान तसंच रंगांमध्ये वाढती विभिन्नता हे याचं वैशिष्ट्य आहे. अशा या सर्वात सुंदर फुलास मोठ्या शहरात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा या निर्यातीला प्रचंड वाव आहे. बदलतं व्यापारी धोरण याला

0: आणखीन पोषक ठरू शकतं. आपल्या देशातील ईशान्येकडील राज्य, पश्चिम घाट इत्यादी ठिकाणी कमी खर्चात किंबहुना नैसर्गिक हवामानात याची लागवड होऊन फुलं निर्यात करून बहुमूल्य परकीय चलन मिळवणं शक्य आहे. ऑर्किड सर्वत्र आढळतात असं जरी असलं तरी व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाच्या प्रजाती या उष्णकटिबंधातील आहेत. त्यातल्या त्यात या आद्रवनातील म्हणजेच भारत, ब्राझील, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका इत्यादी. ब्राझीलचा कॅटलिया, मेक्सिकोचा लिलिया आणि भारताचा डेंड्रोबियम आणि सिम्बिडियम यांचा आधुनिक संकरित ऑर्किड विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे. ऑर्किड लागवड करणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशात सुद्धा 1500 विभिन्न ऑर्किड प्रजातींची संपत्ती आहे. त्यापैकी जवळजवळ 250 प्रजाती दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाटामध्ये आढळतात. महाबळेश्वर भागामध्ये 40 प्रजाती आढळतात. राष्ट्रीय कृषी संशोधनातून असं आढळलं आहे की स्थानिक व्हेंडा स्पेसीज ही सर्व बाबतीत सरस आहे. याचा उपयोग व्यापारी लागवडीसाठी चांगला होऊ शकतो. भारतामध्ये आढळणाऱ्या प्रजाती या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आणि महत्वाच्या आहेत, म्हणून त्यांच्या संकरासाठी आणि सुधारण्यासाठी मोठा वाव आहे. ऑर्किडचे चांगले गुणधर्म म्हणजेच फुलांच्या दांड्याची लांबी, प्रत्येक दांड्यास जास्त फुलं येणं, फुलं बरेच दिवस ताजी राहावी, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संकरित ऑर्किड तयार केलं जातं. आतापर्यंत 45,000 नवीन संकरित ऑर्किड तयार केली आहेत. यामध्ये दरवर्षी 1,000 संकरित ऑर्किडची भर पडते. ऑर्किडची फुलं आश्चर्यकारक सुंदर असतात आणि ती बराच काळ टवटवीत राहत असल्यामुळे त्यांना जास्त भाव मिळतो. काही ऑर्किडची फुलं झाडावर 3 महिन्यांपर्यंत टवटवीत ताजी राहतात, तर तोडून टिकवली तर 4 आठवड्यांपर्यंत ताजी राहतात. ऑर्किडची लागवड 2 उद्देशानं केली जाते, एकतर फुलं किंवा दांडे विकण्यासाठी आणि दुसरी पूर्ण झाडं विकण्यासाठी, आणि यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. सिरपोडियम, जिवोडोरम, ब्लोटिला इत्यादी काही ऑर्किड प्रजातींचा उपयोग सरस बनवण्यासाठी होतो आणि हा सरस संगीतवाद्य काचमण्यांच्या उद्योगधंद्यात होतो. ऑर्किडचा वापर अन्न म्हणून सुद्धा करतात. मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रांमध्ये अनिक्टोचिलसची बानं भाजी म्हणून खाल्ली जातात. डेंड्रोबियम सॅलॅक्सेन्सची वाळलेली पानं भात शिजताना मिसळली तर भाताला अतिशय चांगला स्वाद येतो. सायप्रसमध्ये ऑर्किड कंदापासून दूध मिश्रित स्वादिष्ट पेय बनवतात. ऑर्किडचा वापर औषध म्हणूनही करतात. काही भागामध्ये सिम्बिडियम गिगॅटियमचा वापर जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबवण्यासाठी करतात. मलबारमध्ये व्हेंडा स्पॅथुलॅटाच्या फुलांच्या भुकटीचा वापर यकृत विकार, उदरवेदना, अंगदुखी या विकारांवर उपाय म्हणून केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रातही याचा वापर औषधासाठी केला जातो. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्याला माहिती असलेलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे व्हॅनिलिन अल्कोलाइड व्हॅनिला नावाच्या ऑर्किड मधून विभक्त करून मिळवलं जातं. ऑर्किडचं फूल हे काही देशांचं राष्ट्रीय फूल आहे. ऑर्किड्स जंतुनाशक, बुरशीनाशक द्रव्य तयार करण्यासाठीही वापरतात. याचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ शकतो.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, उदयनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
4: पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर सुरुवातीला आम्हाला सांगा पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि आंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं, पोटातील काही आजार असतील त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
2: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
2: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांचा धोका निर्माण एखाद्याचं होतो.
3: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
4: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
5: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात, पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
4: महिन्याच्या
5: हे 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा, तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला, शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होण्याची शक्यता, दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार. कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत तापमान वाढलं तर बाष्पी बोन फार जोरात होते,
4: बरोबर,
5: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल. तुम्ही दमटपणा असेल मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊस पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे
4: कोरोनामध्ये,
5: पण तशी वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांनाच आजार ते लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्याने त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
4: बरोबर.
5: आणि तिसरा
4: स्वच्छ हवा,
5: हवा नाही ते महत्वाचं आहे.
4: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
5: त्यामुळे
4: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
5: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागलो.
4: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
5: आव्हानं आहेत. ती वाढत चाललेली,
4: वाढत चालली.
5: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
4: खरं
5: हे आज नाही, म्हणजे बघा 25 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
4: आव्हानांमध्येच आणखी
5: प्रचंड वाढ झालेली आहे. आपण दुर्लक्ष केलं
4: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणे किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं
5: आहे
4: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
5: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्याचा येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
4: बरोबर.
5: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवसात मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे औद्योगिकरण पाहिजे, तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
3: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित.
6: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. सर्वोच्च न्यायालय ने 18 वर्ष से कम उम्र और बिना किसी आपराधिक रिकॉर्ड वाले प्रदर्शनकारी विद्यार्थियों को तुरंत रिहा करने का निर्देश दिया. संसद के दोनों सदनों की कार्यवाही विपक्षी सदस्यों के हंगामे के कारण बाधित. लोकसभा में लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक पर चर्चा शुरू. एयर इंडिया ने अमृतसर हवाई अड्डे पर इजी कनेक्ट हब एंड स्पोक मॉडल शुरू किया है. इससे पंजाब 27 अंतर्राष्ट्रीय गंतव्यों से जुड़ सकेगा. झारखंड में 6 शीर्ष कमांडर सहित 16 माओवादियों का आत्मसमर्पण. सरकार ने 18 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में साइबर अपराध के मामलों में E0 FIR दर्ज करने की व्यवस्था शुरू की. दक्षिणी जापान में 7.1 तीव्रता का भूकंप आया, सुनामी की चेतावनी जारी. और छत्तीसगढ़ तथा ओडिशा में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट. दिल्ली सहित उत्तर भारत के कई राज्यों के लिए ऑरेंज अलर्ट. अब समाचार विस्तार से. सर्वोच्च न्यायालय ने आज गैर आपराधिक रिकॉर्ड वाले 18 वर्ष से कम आयु के छात्र प्रदर्शनकारियों को रिहा करने का निर्देश दिया. न्यायालय ने अधिकारियों को नीट परीक्षा पेपर लीक के विरोध में हुए हालिया राष्ट्रव्यापी प्रदर्शनों से संबंधित इलेक्ट्रॉनिक और डिजिटल साक्ष्यों को सुरक्षित रखने का भी निर्देश दिया. सर्वोच्च न्यायालय ने कहा कि पिछले सप्ताह

मीनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. त्यांनी गायलेला राग भीम पलास आपण ऐकतात. तबला साथ अमित मिश्रा, हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: परह।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे. या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे.

पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे, असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3,000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबर

0: नोव्हेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून के एल राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमिन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणीसाठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आ घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 3:30 होत आहे. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्या नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकून घ्याल काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर

चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. नीट पेपर फुटीवरून देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान पकडलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. चीनमध्ये होंगझाऊ इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या मिश्र गटात भारताच्या सोनम मस्कर आणि हिमांशू ढिल्लो यांनी कांस्यपदक पटकावलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 5:02 आणि 31 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन आपण ऐकणार आहात. ताल लक्ष्मीताल, यांना हार्मोनियमची संगत आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांनी तबल्यावर वाजवलेला ताल लक्ष्मीताल.

धेता कंतक धेता कत घग नाना कंतक बिगड़ था कत घग नाना कंतक बिगड़ था कत घग नाना कंतक बिगड़ था धा कदाते ते कदाते ते धान धान धा कदाते ते कदाते ते धान धान धा कदाते ते कदाते ते धान धान धा धा कदाते ते कदाते ते धान धान धा कदाते ते कदाते ते धान धा कदाते ते कदाते ते धान धान धा धा कदाते ते कदाते ते धान धान धा कदाते ते कदाते ते धान धान धा कदाते ते कदाते

धन तक धन तक।

ताते त्रिताते त्रिता करजाते त्रिता कर दिन दिन ना ना ना घगता घगता ता घगतान तान ता धगतान धा धा करधान धान धा करधान धान धा करधान धान धा धगतान धा धा करधान धान धा करधान धान धा करधान धान धा धगतान धा धा करधान धान धा करधान धान धा

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन आपण ऐकलं. ताल लक्ष्मीताल यांना हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा वाणी.

मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग. मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो, किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदीनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखाद्या जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभा बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही, तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे, तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी, पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा, हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी

माती नव्या जीवनासाठी तयार होते, त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटे वडे, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेव आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला प्रारंभ. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना CJP आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. 10 तसंच 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी. परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. मराठवाडा साहित्य परिषदेचा बालकुमार वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात नाशिकच्या सर्वेश कुशारेला रौप्यपदक. आता सविस्तर बातम्या. संसदेत गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत आज लोकसभेत सरकारनं सादर केलेल्या सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंड, तर परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपये दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात आहे. पेपरफुटीपासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले,
1: The investigation has to be completed within a span of 2 months, regardless of whether it is a central agency or a special task force, or 2 mahine ke bheetar sari jaanch investigation mukammal ki jayegi, aur uske baad jo bhi trial court hoga, jo abhi is case mein is going to be a fast track special court, usme ye 3 mahine, yani jis din vardaat report hui hai us din se lekar ke आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलताना पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती देत पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं. भाजपच्या बांसुरी स्वराज यांनी यापूर्वीच्या सरकारांच्या काळात झालेल्या तसंच विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधल्या पेपरफुटीचा उल्लेख करत विरोधी पक्ष या मुद्द्यावर सोयीचं राजकारण करत असल्याची टीका केली. द्रविड मुन्नेत्र कळघमचे दयानिधी मारन यांनी नीट परीक्षा घेण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैद्यकीय शिक्षणासाठी ही परीक्षा आवश्यक नसल्याचं सांगत नीट सक्ती करू नये असं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, तेलगू देसम पक्षाचे लवू श्रीकृष्ण देवरायलू, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत भाग घेतला. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणीत विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यासाठी CCTVचं चित्रीकरण आणि इतर

पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नयेत असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यानच्या काळात या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचनाही न्यायालयानं केली. यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत. दरम्यान या आंदोलनात उपद्रव करणाऱ्या व्यक्तींबाबत दिल्ली पोलिसांनी आपला अहवाल सादर केला आहे. 2,873 उपद्रवी व्यक्तींपैकी 989 जणांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. CCTV आणि फेशियल रेकॉग्निशन सिस्टीमच्या मदतीनं ओळख पटवल्यानंतर या व्यक्तींविरोधात हत्या, दरोडे, बलात्कार आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला या संदर्भातील आदेश दिले. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला सरकारनं मंजुरी दिली आहे. आज लोकसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. प्रायोगिक स्तरावरचा वापर यशस्वी झाला तरच या श्रेणीतल्या प्लास्टिकच्या नोटा नियमित स्वरूपात जारी केल्या जातील असं चौधरी यांनी सांगितलं. सध्याच्या कागदी नोटांसोबतच प्लास्टिकच्या नव्या नोटा जारी करण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव असून चलनात असलेल्या कागदी नोटा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही चौधरी यांनी या उत्तरात सांगितलं. राज्यसभा पहिल्या स्थगितीनंतर दुपारी 2 वाजता सुरू झाल्यानंतर मंत्री जीतनराम मांझी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक सादर केलं. यानंतर विरोधी पक्षांनी विद्यार्थी आंदोलनावर कारवाईबाबत घोषणाबाजी सुरू केल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथे ही न्यायालयं स्थापन होणार आहेत. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमाअंतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही आज मान्यता देण्यात आली. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणांमध्ये स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. भारतीय रेल्वेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीची अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यावेळी उपस्थित होते. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसास्थळांवरची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकविता संग्रह, सफर मंगळावरची हा बालकथा संग्रह तर उजळपरी, दुधाच्या मिशा, आजी पिझ्झा, स्पायडरमॅन या बालकादंबऱ्यांसह 16 पुस्तकं प्रकाशित असून या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात नाशिकच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्यानं 2.25 मीटर उंची पार केली, मात्र त्यापुढच्या टप्प्यांसाठीचे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. पदक तालिकेत भारताला आता 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 10 पदकं मिळाली आहेत.
भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ

दरम्यान होणाऱ्या 3 सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात मानव सुतार आणि सारांश जैन या नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला प्रारंभ. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना CJP आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. 10 तसंच 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी. परभणी मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, या कार्यक्रमात आपण आज दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश म्हटला तर हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता आणि ते एक प्रेमाचं प्रतीकच असतात। त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात। त्यांची शिकवण आपल्या भविष्याची दिशा असते आणि त्यांच्या संघर्षातून शिकवलेले धडे हेच आपल्या सर्वांचे सामर्थ्य असतं। तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधारस्तंभ, तेव्हा आपण त्यांना देऊया मानाचे स्थान। आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे दीपक नारायण डोंगरे। आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते अति दुर्गम भागात म्हणजे अहेरी सारख्या जिल्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सेवा सुद्धा केलेली आहे आणि अगदी बेताच्या परिस्थितीत त्यांनी आपलं घर चालवलेलं आहे। यासोबतच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कार्यरत असताना प्रशासकीय विभाग प्रमुख याचे सुद्धा कार्य त्यांनी पूर्णतः तत्परतेने केलेले आहे। सध्या ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य म्हटलं तर मागास वर्गांसाठी, कास्ट्राईब सारख्या कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी महासंघाचे ते सध्या कार्य करीत आहेत। तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर, अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्याचे सुद्धा त्यांचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे। तर डोंगरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार।
1: तर डोंगरे साहेब, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याबद्दलची माहिती म्हणजे तुमचं बालपण, बालपणापासून आपण सुरुवात करू, मग तुमचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, शालेय शिक्षण म्हणतो आपण, आणि मग कॉलेजचं शिक्षण असं हळूहळू पुढे जात जात आजच्या वयापर्यंत आपण येऊ, म्हणजे तुमचा रिटायरमेंटचा काळ, सेवानिवृत्तीचा काळापर्यंत आपण येऊ आणि सेवानिवृत्तीनंतर तुमचं काय कार्य आहे असं आपण हळूहळू पुढे येऊ। आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्यच तसं आहे की तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करतो। कार्यक्रमाचं शीर्षकच आहे अमृत कलश। तर आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना सर्वप्रथम तुम्ही आपल्याबद्दलची माहिती देताना तुमचा जन्म केव्हा झाला, तुमच्या आई वडिलांचं नाव काय होतं आणि तुमचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला याबद्दलची माहिती थोडी कथित करा।
2: माझा जन्म 7/4/1954 आहे। लहानपणी असताना आमचं घर छोटंसं होतं आणि माझ्या आईचं नाव पार्वताबाई आणि वडिलांचं नाव नारायण डोंगरे होतं।
1: नसतील
2: नाही, आता हयात नाहीत।
1: तुमचे घरी कोण कोण, म्हणजे तुम्ही घरचे सगळ्यात मोठे की अजून तुमचे भाऊ बंद किती होते?
2: माझे 5 बहिणी आणि 4 भाऊ, त्यापैकी मी 5वा नंबर।
1: बरं, मग आता तुम्ही अगदी बालपणी असताना मी प्रायमरी स्कूल मध्ये गेला असणार, म्हणजे जसं 1 ते 4 म्हणू आपण त्यावेळेसचा काळ, तर तो तुमचा कोणता काळ होता?
2: जवळपास 65 जवळपास असेल,
1: 1965
2: जवळपास। आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही
1: प्राथमिक शिक्षण घेतलं।

0: झालं. कुठली शाळा होती ती? महानगर पालिकेची
1: धनतोली प्राथमिक शाळा,
0: धनतोली महानगरपालिका धनतोली प्राथमिक शाळा, आणि पहिली ते चौथी तुमचं त्या शाळेत झालं.
1: महानगरपालिका,
0: महानगरपालिका. बरं, मग महानगरपालिकेमध्ये आपण त्या काळात जो शाळा असायच्या अशा, तर मला वाटते महानगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या काळात. प्रायव्हेट शाळांना मला वाटतं तेव्हा प्राधान्य नव्हतंच.
1: होत्या, परंतु
0: कमी होत्या.
1: कमी होत्या आणि थोड्या आजकाल वगैरे मीडिया शाळा वगैरे.
0: अच्छा अच्छा, म्हणजे कुठल्या संस्थेच्या वगैरे
1: शाळा.
0: बरोबर. तुम्ही आता बालपणी पहिली ते चौथी मध्ये असताना तुमचं बालपण कसं गेलं मग? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं शाळेमध्ये शिक्षण घेताना पहिली ते चौथी? तुम्हाला एकटे तुम्ही शाळेत जायचे की आई वडील वगैरे सोडून द्यायचे?
1: आम्ही लहान असताना दोन तीन विद्यार्थी सोबत राहून आम्ही आपल्या शिक्षणाकडे शाळेमध्ये जात होतो. भीती कधी वाटली नाही लोकांना.
0: अच्छा, भीती वगैरे कधी वाटली नाही. छान छान. असं तुमचं त्यावेळेस आता आजपासून मला वाटतं जवळपास तुमचं वय किती आहे आज?
1: आता 72 वर्षाचं.
0: 72 वर्षाचं आहे. तर 5-6 वर्षाचं असताना शाळेमध्ये टाकलं समजा तुम्हाला पहिल्या वर्गात वगैरे, आणि मग तुम्ही 10 वर्ष होईपर्यंत त्या शाळेत होता?
1: नाही, नंतर मग.
0: हो नाही, तर त्यामध्ये तुम्हाला असा काही प्रसंग तुम्हाला आता आठवतो का जो तुम्ही श्रोत्यांना ऐकू असं वाटतो तुम्हाला? असा काही छोटासा प्रसंग म्हणा, तुम्ही काही कुठल्या भाषणामध्ये भाग घेतला, कुठल्या गायनामध्ये भाग घेतला, किंवा असा शालेय प्रसंग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही शिक्षा केली किंवा काही असं चुकीचं झालं वगैरे, असं काही अगदी संक्षिप्तपणे सांगू शकाल का?
1: शाळेमध्ये असताना काही मुलं उद्धटपणाने मॅडमशी बोलायच्या, त्यावेळेस वाटत होतं की आपण थोडस व्यवस्थित वागलं पाहिजे. हा एक प्रसंग त्यावेळेस.
0: म्हणजे आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं आणि शालेय शिक्षकांच्या जे काही ते सांगतात त्यांचं ऐकणं आणि सोबतच आपण आज्ञेकारक होतो तेव्हा. बरोबर आहे ना? मग आलं 5वी ते 10वी माध्यमिक स्कूल.
1: माध्यमिक शाळामध्ये घराच्या शेजारीच आहे 16 हायस्कूल, त्यामध्ये वर्ग 5 ते 10 पर्यंत मी तिथे शिकलो. त्यानंतर महाविद्यालय, धरणपेठ महाविद्यालय आणि धनोटे नॅशनल कॉलेजमध्ये.
0: शालेय शिक्षणामध्ये तुम्ही 5वी ते 10वी या काळात असा कुठल्या स्नेहसंमेलन म्हणा, गांधीजी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा, असे जे कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये वगैरे, स्नेहसंमेलनमध्ये वगैरे, अशा कुठल्या स्नेहसंमेलनात वगैरे तुमचा काही पार्टिसिपेशन म्हणा, असं भाग घेण्याचा काही प्रसंग तुम्हाला आला का?
1: एक तर आला आहे मॅट्रिकमध्ये असताना, नाटकामध्ये थोडासा रोल केलेला आहे.
0: कुठलं नाटक होतं ते?
1: आता तेवढं आठवत नाही मला, परंतु भाग घेतलेला होता. आणि शाळेमध्ये असताना एनसीसी मध्ये आम्ही पार्टिसिपेट
0: केलं. शाळेमध्ये असताना नाही का? म्हणजे ज्युनियर ग्रेड मध्ये मला वाटतं 7व्या वर्गापासून वगैरे एनसीसी सुरू झाली असेल. आता एनसीसी मध्ये असेल तर तुम्हाला एनसीसीचे कपडे सुद्धा घालावे लागले?
1: नाही, एनसीसीचे कपडे आम्हाला शाळेकडून मिळाले.
0: शाळेकडून मिळाले. एनसीसी मध्ये तुम्हाला असं काय प्रशिक्षण देण्यात आलं त्या काळात?
1: त्या काळात मला आठवते आम्हाला रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.
0: अच्छा, रायफल वगैरे
1: 303
0: बोरची बंदूक म्हणू आपण, म्हणजे रायफल.
1: शिस्त दाखवायची,
0: शिस्त अशी होती. कुठला कॅम्प वगैरे गेला नाही का एनसीसीचा वगैरे?
1: एनसीसीचा काम चिखलदऱ्याला गेला होता.
0: अच्छा, तर मग चिखलदऱ्याला तुम्ही पण जाऊन आला?
1: जाऊन आलो.
0: तर तिथला काही प्रसंग असा तुमचा त्यावेळेस कसा काय तुमचा कॅम्प झाला?
1: त्यावेळेस कॅम्प व्यवस्थित झाला. त्यावेळेस आम्ही लहान असताना खूप एन्जॉय केलेलं आहे
0: शाळेचा याच्यानुसार. बरोबर. आणि एनसीसी मध्ये असल्यामुळे तुमच्या अंगात म्हणा, तुमच्या रक्तात म्हणा, एक शिस्तीचा भाग तुमच्या
1: अंगात,
0: म्हणजे काय म्हणू, आपल्या रक्तात भिनल्या गेला. आणि शिस्तीमध्ये राहून तुम्ही मला वाटते आजवरची पूर्ण आयुष्य जे आहे शिस्तीत काढलेलं दिसतंय असं मला वाटतं. बरं, मग त्यानंतरचा 11वी मला वाटते, तेव्हा 12वी नसेल असं मला.
1: प्री युनिव्हर्सिटी होती.
0: प्री युनिव्हर्सिटी 11वी. आणि मग नंतर तुमची डिग्री कुठल्या विषयात झाली आहे?
1: बीए मध्ये केली.
0: बीए मध्ये केली, आर्ट्स फॅकल्टीमध्ये. आणि पुन्हा कुठली मास्टर डिग्री तुम्ही घेतली?
1: नाही, मला मग वडील वाढल्याच्या नंतर माझ्यावर जबाबदारी मी घेतली.
0: अच्छा.
1: आणि 2 बहिणी आणि भावांचं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न केलं मुलीचं.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही घरचे 5व्या नंबरचे जरी असले भावांमध्ये आणि बहिणींमध्ये सुद्धा, पण बाकीचे अजून तुमच्यापेक्षा लहान बहिणी आणि भाऊ असणार
1: होते,
0: तर त्यांना पण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे.
1: शिक्षण शिकवलं.
0: शिक्षण शिकवलं.
1: ग्रॅज्युएट केलं त्यांना.
0: बरोबर. आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे केव्हा लागली?
1: माझी नोकरी मला कास्टसाहेब संघटनेचे माझे मित्र देवदास रंगारी, ते समाज कल्याणमध्ये होते, त्यांनी मला विचारलं की तू आता समाजकारण सोड आणि आपली नोकरी पकड. त्यानुसार त्यांनी मला खूप मदत केली आणि त्याच्यामार्फत मी अहेरीमध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय 1985 मध्ये रुजू झालो.
0: अहेरी म्हटलं तर महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि अतिदुर्गम भाग, थोडा डिस्टर्ब एरिया पण आहे, म्हणजे दुर्गम जंगम भाग असल्यामुळे जंगलचं वास्तव्य

0: आणि त्यासोबतच नक्षलवाद पण तिथे आहेत जरा. तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्ही केली, अशा अतिदुर्गम भागात तुम्हाला नोकरी करताना कोणकोणत्या गोष्टींना पुढे जावं लागलं किंवा सामना करावा लागला?
1: सर्वात अशी आहे, मला ज्या दिवशी मी रुजू व्हायला गेलो त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी येत होतं आणि 1985 असा काळ होता की तिथे कोणीच जात नव्हते. पण सरकारी नोकरी असल्यामुळे मला जावं लागलं आणि तिथलं वातावरण बघितलं, काम करणंच अवघड होतं पण करावं लागलं कारण सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यावेळेस एकच बस जायची सकाळी 5 वाजता ती
0: नागपूरची
1: अहेरी आणि 7 घंट्याचा रस्ता होता.
0: 7 तास.
1: तरी आमचे नागपूरचे बरेचसे कर्मचारी त्या ठिकाणी असल्यामुळे मला तेवढं जाणवलं नाही. त्यावेळेस नवीन जिल्हा तयार झाला होता तो 1-2 वर्षापूर्वी. जेवढे कर्मचारी होते रुग्णालयात ते जास्तीत जास्त नागपूरचे असल्यामुळे मला खूप मदत झाली त्या लोकांची आणि चांगल्या प्रकारे माझे 2 वर्ष तिथे निघालेत. माझे साहेब होते सिव्हिल सर्जन, आता नागपूरचे रिटायर इथूनच झाले ते डॉक्टर पी आर सिंग साहेब, त्यांच्या नियंत्रणाखाली काम केलं. अहेरीमध्ये असताना ते माझे बॉस होते.
0: आणि अहेरीमध्ये तुम्हाला जाण्याचा वगैरे भरपूर त्रास झाला कारण अतिदुर्गम भाग असल्यामुळे पावसाच्या दिवसात पण तिथल्या नद्या म्हणा नाले म्हणा मला वाटते अजूनही तुडुंब भरलेले असतात. म्हणजे दुर्लक्षित असलेला भाग आहे जरा, त्यामध्ये आपण काय म्हणू रोड रस्त्याचं बांधकाम म्हणा, जी प्रगती व्हायला पाहिजे. पूर्व महाराष्ट्र गडचिरोली सारखा जिल्हा हा प्रगतीच्या दृष्टिकोनातून पाठीमागे राहिलेला. बरं, मग तुमचं राहणं आणि वास्तव्य तुमचं अहेरीला तुम्ही राहिलात?
1: अहेरीमध्ये सर्व्हिस करत असताना नागपूर अप डाऊन करता येत नव्हतं ना.
0: हो बरोबर आहे, कारण
1: त्यामुळे 7 घंटे
0: आणि एकच येणं जमत नव्हतं.
1: एकच बस यायची, एक जायची आणि एक यायची. महत्वाचं म्हणजे त्यावेळेस काही सुधारणा नव्हती. संध्याकाळी 5 नंतर घराच्या बाहेर निघणं, जीवजंतू आहेत
0: तिथे,
1: त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. पण आता त्या लोकांना काय देणार?
0: म्हणजे कुठल्या प्रकारचा तुम्हाला
1: जीवजंतू म्हणजे
0: कोणत्या प्रकारचे?
1: साप विंचू वाघ
0: वगैरे असं
1: त्यावेळेस खूपच होत,
0: जास्त होत. बरोबर. आणि तिथला जो काय म्हणू डिस्टर्ब एरिया आहे त्याचा पण तुम्हाला त्रास झाला का?
1: त्रास दवाखान्यातल्या लोकांना त्रास नाही होत.
0: अच्छा,
1: त्यांना माहित आहे की हा दवाखान्यातला आहे आणि सर्व जाणीव राहते लोकांना तिथल्या, की तरी पण भीती वाटायची. मनोरंजनाचं साधन नव्हतं.
0: अच्छा,
1: तर त्यावेळेस व्हिडिओ
0: VCR
1: मध्ये 2 रुपयाची तिकीट काढून खुर्ची खाली जमिनीवर बसून आम्ही सिनेमा वगैरे पाहून, त्यावेळेस 2 रुपये म्हणजे 200 रुपयाची
0: तिकीट. बरोबर. आणि तो काळ पण असा होता की त्यावेळेस
1: मनोरंजन साधन
0: पण नव्हतं, दळणवळणाचं सुद्धा साधन नव्हतं कारण एसटी महामंडळाची बस तिथे जायची एकदा, ते पण त्रासाचीच गोष्ट झाली. बरं, मग या सगळ्या काळात तुमचं लग्न वगैरे तुम्ही केव्हा केलं?
1: माझं लग्न अहेरीमध्ये बदली झाली माझी नागपूरला. माझे मित्र होते रजनी गायकवाड धरणपेठमध्ये. माझी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आलो तर तिथे मला एक मुलगी तिची नातेवाईक दिसली, तर त्यांच्या घरीच मी त्यांना नेहमी जायचं विचारलं हे मुलगी कोण आहे, तर माझी मामाची मुलगी आहे तर माझ्यासाठी जमेल का म्हटलं, मला आवडली आहे. तर त्यांनी म्हटलं की बघू आम्ही. आणि 2-3 दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मागणी केली मी आणि त्यावेळेस माझं लग्न ठरलं.
0: कोणती तारीख आहे तुमच्या लग्नाची?
1: 25 मे.
0: 25 मे
1: 1986.
0: म्हणजे तुमचं लग्न सुद्धा तुमच्या आवडीनुसार
1: आणि कमी वेळात केलं.
0: कमी वयात पण झालं? कोणत्या
1: कमी वयात?
0: तुमच्या वयाच्या वयाने लग्न झालं?
1: 32 वर्षे.
0: 32 वर्ष.
1: परंतु कमी वेळात म्हणजे काय असं
0: लग्नाचं जास्त बघण्याचं प्रयोजन आलंच
1: नाही.
0: आणि त्या मुलीचं सोबत तुमचं लग्न पण मिळून गेलं.
1: आणि मी विचारलं पण नाही की ते शिक्षण किती केलं आहे.
0: अच्छा,
1: आणि कुठे राहते
0: वगैरे. म्हणजे हा तुमचा एक चांगला प्रसंग आहे. तुमच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला कुठलाच अडथळा आला नाही. आणि मला वाटते तुम्ही एक मुलगी बघितली.
1: एकच मुलगी बघितली
0: आणि तिच्याच लग्न केलं. खूपच छान.
1: शिक्षण पण विचारलं नाही, आई वडील काय करतात ते मला माहित नव्हतं. विचारपूस केली नाही. मुलगी आवडली, मॅग्नेट केली स्वतः. माझ्या मित्रांना ज्यांच्या घरी होते त्यांना माझ्या विषयी सर्व माहिती होती, त्यामुळे त्यांनी जोखीम घेतली की हा मुलगा मुलीसाठी योग्य राहील.
0: कुठलं सासर आहे आपलं?
1: माझं सासर त्यावेळेस टाकळघाटचं होतं.
0: टाकळघाट
1: आता नागपूरला आले.
0: म्हणजे तुमचं आवडीनुसार तुमचं लग्न झालं आणि तुम्ही संसाराला पण लागलात त्या काळी. मग मुलंबाळावर किती आहेत आपल्याला?
1: मला 2 मुले आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी पुण्याला दिली आहे, ती MLS झालेली आहे. MLS बऱ्याच लोकांना माहित नाही त्यांना काय असते. तर
0: बीएससी
1: कम्प्युटर केलेलं होतं. MLS मध्ये मास्टर ऑफ लेबर स्टडी. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे, नागपूर शहरामध्ये एकच आहे महाराष्ट्रात. त्या संस्थेत

0: निघतात मुली मुलं ते डायरेक्ट क्लासवन अधिकारी बनतात. हा माझ्या मुलीला मी सांगितलं की तू इकडे तिकडे भेटण्यापेक्षा आपण तेवढे श्रीमंत नाही आहोत की तुला शिक्षण चांगलं आहे तुझं झालं परंतु MLS करून टाक. तिनं ऐकलं ना केलं आणि तिला मग पुण्यामध्ये लग्न झाल्यानंतर स्टेट बँकेमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली.
1: जॉब पण मिळाला. फार छान.
0: दुसरी मुलगी ती पण माझे बीकॉम
1: घ्यायचं.
0: हा MBA केला.
1: MBA केले
0: आणि मुलगाने MBA केला.
1: छान छान. म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना
0: पोस्ट ग्रॅज्युएट केलं
1: म्हणजे उच्च शिक्षणाचे तुम्ही मार्गदर्शन केलं आहे आणि मुलांना घडवलेलं आहे उच्च शिक्षण देऊन आणि उच्च शिक्षणामुळे आज ते स्वपायावर उभे पण आहेत. लग्न काय तुम्ही केलं आहे पण लग्नानंतर सुद्धा ते स्वबळावर आज नोकरी करून राहिले आणि त्यांच्या संसारात ते सुखी आहेत. छान छान. अगदी म्हणजे तुमचं आपण काय म्हणू तुमचा संसार तुमचे मुलं तुमचं वधू संशोधन हे तुमचं अगदी काय म्हणू एक तुमच्या म्हणजे बाख्यांना जोगच आहे आणि अतिशय छान याच्याने तुमचं सगळं काही संसार चालू आहे आणि तुम्ही आता सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुमचा जो जीवन काळ आहे तो तुम्ही अगदी सुखात आणि कुठल्याही ते न येता तुम्ही करून राहिले. बरं, आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज आपल्या सोबत आहेत दीपक नारायण डोंगरे साहेब जे अहेरी सारख्या दुर्गम भागात त्यांनी आरोग्य सेवा केलेली आहे आणि आज ते सेवानिवृत्त होऊन जवळपास त्यांना आज बरेच वर्ष झाले आणि त्यांच्या जीवनाबद्दलचा आपण जाणून घेत आहोत आपल्या आजच्या या मुलाखतीद्वारे. तर डोंगरे साहेब, आपण श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. मग ते गीत भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, सुगम संगीत असो किंवा चित्रपटातील गीत असो, तुमच्या आवडीचं एखादी गीत तुमच्या मुखातून जर ते तुम्ही गायला थोडस एक वाक्य जरी मग आपण ओरिजिनल गीत श्रोत्यांना नक्कीच ऐकू. सांगा तुमच्या आवडीचं गीत.
0: मला भावगीताविषयी जास्त आवड आहे. मला अरुंधते यांचं भावगीत या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे हे माझ्याकडे मला आवडते आणि माझ्याकडे त्याची CD पण ठेवलेली आहे.
1: छान छान. तर श्रोते हो, आपण ऐकूया डोंगरे साहेबांच्या आवडीचं गीत.

0: तर श्रोते हो, आताच आपण दीपक नारायण डोंगरे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर डोंगरे साहेब, मुलाखतीच्या पुढे वळूया.
1: चालेल.
0: पुढचा प्रश्न मला असा विचारायचं वाटतो डोंगरे साहेब, की तुमचा संसार तुम्ही छान फुलवला, मुलांना पण छान शिक्षण दिलं, मुलांना घडवलं, बाकीचं जे आता म्हणतो आपण, तुमचं रिटायरमेंट कोणत्या वर्षी झालं?
1: माझं झालं 2012
0: अठरा वर्षाचं आहे मला वाटते तेव्हा. महाराष्ट्र शासनाचं 58 वर्ष वय हे सेवानिवृत्तीचं वय आहे. तर सेवानिवृत्तीच्या काळात म्हणजे तुम्ही आता एवढे सगळे तुम्ही सांभाळलं, आरोग्य विभाग सांभाळला आणि रिटायरमेंट झाल्यावर तुम्ही कुठल्या कार्यालय वगैरे सुरुवात केली?
1: माझ्याकडे खूप कार्य लोकांच्या मागण्या होत्या की तुम्ही या आमच्याकडे. परंतु मी युवक असताना कास्टाईप संघटनेमध्ये काम केलं, त्यामुळे रिटायरमेंटच्या नंतरही मला कास्टाईप संघटनेमध्ये भाग घेणं गरजेचं होतं आणि मला त्यावेळेस महासचिव म्हणून नियुक्त केलं. त्यामार्फत मी

0: कर्मचाऱ्यांच्या समस्या, सेवानिवृत्तीच्या लोकांच्या समस्या, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांना मदत करण्याचा आजही मी प्रयत्न करत आहे.
1: म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील, म्हणजे आपण म्हणतो तुमच्या फक्त आरोग्य सेवा विभागातल्याच कर्मचाऱ्यांसाठी
0: नाही,
1: असं महाराष्ट्र राज्य शासनाच्या
0: राज्य शासनाच्या ज्या काही कार्यालय आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी खूप प्रयत्न केला.
1: म्हणजे मागासवर्गीय जी संघटना आहे आणि मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्याय आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचा पुढाकार घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, जसं त्यांचं प्रमोशन होत नाही किंवा त्यांना
0: अनुकंपा नोकरी मिळत नाही वेळेवर
1: त्यांना इन्क्रिमेंटचा प्रॉब्लेम असतो, पुन्हा कुठे पण त्यांची बदली केली जाते, अति दुर्गम भागात पण बदली केली जाते, तर अशासाठी तुम्ही एक सामाजिक कार्य करीत आहात आणि अशा शासकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तुमचा एक हातभार आहे आणि त्यांना तुम्ही एक कल्याणकारी कार्य करण्याचा तुमचा अनुषंग आहे. फार चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सेवानिवृत्त झाल्यावरही तुम्ही जे कार्य करीत आहात खाली न बसता वयाच्या दृष्टिकोनात म्हणा या सगळ्या गोष्टींना तुम्ही अजूनही सुरू ठेवलेलं आहे, हे खूप छान गोष्ट आहे. बरं, मग तुमचा आज 72 वर्षाचा जो काळ आहे सेवानिवृत्ती, तर या काळात 72 वर्षाच्या संपूर्ण काळात तुम्हाला काही छंद वगैरे होते का? असा काही वेगळा छंद असं तुम्हाला वाटतो जो सांगावा असं वाटतो? पुष्कळ लोकांना वाचनाचा छंद असतो, रेडिओ टीव्ही वगैरे बघण्याचा छंद असतो, कुणाला खेळाचा छंद असतो, क्रिकेट बघण्याचा किंवा कुठला हॉकी बघण्याचा, इव्हन खेळण्याचा सुद्धा, कुणाकुणाला पर्यटनाचा छंद असतो, चला इकडे या गावाला जाऊया त्या गावाला जाऊया, कुठल्या स्थानांमध्ये जाण्याचा असतो, तर तुमच्या बाबतीत आता असा कुठला छंद तुम्ही सांगू शकाल?
0: छंद मध्ये मला नागपूर शहरामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यांनी आंदोलन आणि धरणे ठेवले तर त्यात मला सक्रिय भाग घेण्याची मला खूप आवड आहे आणि मी घेत असतो.
1: छान छान, म्हणजे एकंदर तुमचा सामाजिक दृष्टिकोनातनं समाजाला पुढे आणण्यासाठी, मुख्यतः मागासवर्गीय समाजाला पुढे आणण्यासाठी तुमचा संघर्ष अजूनही सुरू आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या विरुद्ध कोणी आक्षेप घेतला तर त्याला लढ्याला तुम्ही पुढे असता. बरं, मग आता आपण म्हणतो की आपलं जीवन हे सार्थकी झालं की नाही आपल्या आयुष्यात, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा जीवनाचा जो एवढा सगळा काळ आहे आपलं जीवन आपण कुठेतरी याला समर्पित केलं आहे, शासनाला समर्पित केलं आहे, तुम्ही आरोग्य विभागाला समर्पित केलेलं आहे, तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांना पण तुम्ही समर्पित केलेलं आहे, इष्टमित्र नातेवाईकांना अजूनही तुमचा कार्य सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टीतून आज तुम्हाला काय वाटतंय की माझं जीवन सार्थकी झालं की नाही झालं, या बाबतीत तुम्ही काय म्हणाल?
0: आता मी सुखी आहे, कारण जे समस्या होत्या 1975 नंतरच्या त्या मी पूर्ण रिटायरमेंटच्या नंतर पूर्ण केलेल्या आहेत आणि घर स्वतःच बांधकाम केलं आहे. कोणाकडूनही मी माझ्या आर्थिक मदत घेतली नाही, कर्ज घेतलं नाही, सरकारी नोकरी असताना कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार केलेला नाही, जो काही पैसा मिळाला त्याच्यातून माझं घरदार मुलं शिक्षण केलं आहे.
1: फार छान, तुमचं आयुष्य तुम्ही अगदी साधेपणाने पण लोकहितार्थ सामाजिक कार्यासाठी पण तुम्ही व्यतीत केलेलं आहे आणि अजूनही व्यतीत करीत आहात हे महत्वाचं ठरतं. तर डोंगरे साहेब, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी तुम्ही असा काय महत्वपूर्ण असा संदेश प्रदान करणार?
0: वृद्धापकाळाच्या समस्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, संतुलित आहार घ्यावा, वयाला झोपेल असं नियमितप्रमाणे व्यायाम करावा, तणावमुक्त जीवन, कलह वादविवाद या मुक्त संचार असावा, लहान मुलं यांच्या सहवासात जास्त रमावे, मित्र आणि आपसष्ट यांचा विरंगुळा, सुगम संगीत ऐकणं मनावरचं औषध असतं, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैसा योग्य विनियोग करावा, या उद्याप करात महत्वाच्या वाटतात.
1: छान छान छान, तुम्ही अगदी आरोग्य सेवेपासून पैशाची व्यवहार करण्यापासून ते दिनचर्येपासून ते खाण्यापिण्यापासून सगळा महत्वपूर्ण संदेश ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना दिलेला आहे. तर डोंगरे साहेब, आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी केलेल्या आपल्या जीवनात कल्याणकारी कार्य करण्याचा जो काही त्यांचा अनुषंग आहे त्याबद्दल आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे

0: तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे डोंगरेसाहेब तुम्हाला शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तर श्रोतेहो पुन्हा भेटूया पुढच्या अमृत कलश याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोतेहो आताच आपण आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम ऐकलात अमृत कलश. या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।

0: ईश्वरा।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विधुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर।
3: प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।
4: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल 0 होत आहे। गावोगावी

0: लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते. पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची

स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर परभणी सोलापूर नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकारी
यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी

0: सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 51 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMR ने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, ICMR चं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणा संदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या ICMR कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड असतात याच्यावरही ICMR सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच ICMR कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प, ज्याला आपण म्हणू शकतो, तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्डची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो, ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड वेगळे असले पाहिजे, आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम 2 फेजमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरु, इंदोर

0: पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत, इथे चांगल्या वातावरणामध्ये ऑप्टिमल एन्व्हायरमेंट मध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं अकॉर्डिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं जे स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 58% म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th percentile असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्सेसचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलेही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ, विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे 2 टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खर तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून, बालरोग तज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नतीमध्ये फक्त उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMR चे गाईडलाईन सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतराने, 6 महिन्यांनी, वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नती सारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये

0: आयसीएमआरच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता, त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, हे सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
1: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
3: उठास माझा धार वज्राची।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

0: राधे, अगं राधे, आवरली नाही का कामं अजून?
1: अगं ये शेवंता, ये माय घरामध्येच आहे ग. कुठं काय समधी कामं आटोपली, समजा आटोपलं तेच इथं बसले होते जराशी.
0: असं भय, जरा लवकर आलं म्हणजे कसं आहे, जरा गप्पा टप्पा होत्यात म्हणून जरा लवकर हजेरी लावली बघा.
1: बरोबर, एक विचारू का शेवंते? अगं म्हणलं तू आज पायी पायी कसं काय, म्हणजे बाळ्या नाही का घरी, का दाजी नव्हते घरी?
0: कसं आहे राधे, आता म्हणलं जरा आपण बी बचत करायला शिकलं पाहिजे.
1: आता तू कशाची बचत करेल बया?
0: अगं आता कसं आहे राधे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला ना, तर म्हणलं पायी फिरणं आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लई चांगलं आहे. तब्येत बी चांगली राहील, जे वजन वाढलेलं आहे ते वजन बी कमी होईल, नियंत्रणात येईल, आणि सोबतच आपल्या इंधनाची बी बचत होईल.
1: अगदी 100% खरं आहे बरं कशे म्हणता. जसं तू म्हणालीस की नाही की पायी पायी चालल्याने आपला व्यायाम होते, बरोबर आहे, म्हणजे छोटे मोठे जे आजार आहे ते नक्कीच दूर होते. बरोबर आहे. आणि तसंच जसं म्हणले की इथल्या इथं गाडीवर कशाला बो असं होते की नाही, मग म्हणजे इंधनाची बचत केली. हे काम लय चांगलं केलं बरं.
0: तेच तर म्हणलं ना, म्हणजे जेव्हा आवश्यक असेल त्या वक्ताला तर आपल्याला याचा उपयोग करायचाच आहे, पण जेव्हा आवश्यकता नसेल, चांगल्या प्रकारे आपल्याला पायी फिरता येते, तर मग कशाला त्याचा वापर करायचा म्हणलं.
1: आता कसं डोळे उघडले की नाही हा, म्हणजे कसं असतं शेवंता, जर आता पायी पायी फिरलं हवेतलं ताजं ऑक्सिजन आपल्याला मिळते, शिवाय प्रदूषण बी कमी होते. म्हणजे जिथं पाहिजे तिथं आपण गाडी वापरायला पाहिजे, हे मात्र बरोबर आहे. चार कोसावर जायला काही आपण पायी पायी जाऊ शकत नाही.
0: अगं आपण ती चालत होतो राधे, पण कसे आता जसजशा आपल्या सोयी सवलती वाढत गेल्या तस तसं आपल्या बी अंगामध्ये कंटाळा भरत गेला पाहिजे.
1: आणि जाडी वाढली, आणि जाडी वाढल्यामुळे कामाचा कंटाळा यायला.
0: अगदी बरोबर आहे, नाही तर इतकं मोठं काम आपण करत होतो पाहिजे राधे, आणि आता कसं आहे हातोपाती सगळ्या कामाला यंत्र आल्यामुळे कसं
1: म्हणजे आळशी बनायलो म्हणकी थोडक्यात.
0: आणि हे आपल्याच शरीराच्या दृष्टिकोनातून देखील बरोबर नाही पाहिजे. आता ज्या वक्ताला कुठला आजार झाल्यानंतर आपण पायी फिरण्यापेक्षा अदुगर आता तब्येत चांगली आहे, तर म्हणलं चला पायी फिरण्याची सवय बी आपल्या अंगाला लागल जराशी.
1: हे मातीतले झाक केलं बघतो, म्हणजे कसं तुझ्यामुळे कसं मग मी बी पायी पायी चालायला शिकल की नाही, म्हणजे माझं बी जरा वजन राहील, ते नियंत्रणात राहील.
0: बघ राधे, आता समजाच गोष्टींमध्ये बचत करणं लई महत्वाचं आहे. एकतर म्हणजे इजेची बचत असेल, त्याच्यानंतर पाणी देखील काटकसरीने आपल्याला वापरायला पाहिजे. जेवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा किती आपण काटेकोरपणे उपयोग करतो, शेतीला असेल, घरातल्या कामाला असेल, हे बी लई महत्वाचं आहे.
1: तर शेवंता म्हणलं आता इथंच गप्पा मारायच्या का पाराकडे बी जायचं आहे आपल्याला?
0: अगं फय, पाराकडे जायचं आहे ते बघ, बैलगाडी बी उभीच दिसायला लागली तुझ्या दारामध्ये.
1: बैलगाडीने जायचं नाही. अगं आता बैलगाडी डोळ्यासमोर दिसलीस का तुला? आणि एकीकडे म्हणायली वजन वाढायला आणि त्यामुळे पाय पाय यायले म्हणून. होय ग,
0: अगं बरं भय, जाऊ दे आता बैलगाडीला बैलगाडीचं काम करू दे, आपण आपलं पायीच पाराकडे निघू.
1: म्हणजे कसं सोबत कमळीला वगैरे घेता येते.
0: फय फय फय, चल मग.

0: समद्या मंडळीला शिवंत वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ राधे, आता पारावर आपल्या समद्या मंडळीची हजेरी झालेली आहे आणि आज कोणत्या महत्वाच्या विषयी आपल्याला मंडळीला माहिती सांगायची आहे त्यासाठी मंडळी देखील आतुर झाली. बघ
1: मंडळी, आजचा जो विषय आहे तो लय महत्वाचा आहे आणि जर आपल्याला ही माहिती भेटली तर नक्कीच आपल्या पिकांवर येणारे जे कीड रोग असतात त्याचं व्यवस्थापन करायला लय महत्वाची अशी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही दोघीजणी तुम्हाला देणार आहोत.
0: कसं आहे बघा मंडळी, आपल्या समद्यांच्या शेतामध्ये असल घरामध्ये असल आपल्याला कडुनिंबाचं झाडे सगळ्यांकडे असते नाही का, आणि कडुनिंबाच्या झाडाला वर्षातून एकदाच मंडळी निंबोळ्या येत असतात बरं का. तर ह्याच ज्या काही निंबोळ्या आहेत त्या आपल्याला साठवून गोळा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याचा अर्क नेमका कोणकोणत्या किडींसाठी फायदेशीर आहे याविषयी आपल्याला महत्वाची माहिती घ्यायची आहे. म्हणजेच कीड नियंत्रणात कडुनिंबाचं किती महत्व आहे हे आता मंडळीला आपल्याला पटवून द्यावं लागेल.
1: अगदी बरोबर आहे, पण त्याचे नेमके काय काय उपयोग आहे हे जर आपल्याला माहिती झालं तर नक्कीच कसं आपली समदी मंडळी पण त्याचा उपयोग करून घेतील.
0: खरंच खरंच,
1: आणि वेळोवेळी आपली तज्ज्ञ मंडळी सांगतच असतात.
0: अगदी बरोबर आहे. तर मंडळी बघा, आता अलीकडच्या काळामध्ये कीड नियंत्रणात जैविक आणि सेंद्रिय पर्याय जे आपण अवलंबत आहोत त्याला लई महत्व आलेलं आहे बघा. बाजारपेठेतही अशी कीडनाशके उपलब्ध आहेत बघ राधे, पण शेतकऱ्यांना घरच्या घरी देखील वनस्पतीजन्य कीटकनाशके हे तयार करता येतात आणि त्यासाठी आपलं हे कडुनिंबाचं झाड लई महत्वाचं आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे कडुनिंब हा आपल्या आशिया खंडामध्ये कडुनिंबाची भरपूर झाडं आहेत पाय, आणि त्याच्यामुळे आपल्या येथील हवामान कडुनिंबाच्या वाढीसाठी अनुकूल देखील ठरत असते. हे संपूर्ण झाड काही ना काही आपल्याला देत असते बरं का, म्हणजे त्याचे पानं असू दे, फुलं असू दे, मोहर असू दे, साल असू दे,
1: म्हणजे समजा झाडच लई महत्वाचं आहे.
0: लई महत्वाचं आहे पाय, आणि हे झाड दुष्काळात देखील तग धरू शकते हे एक महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे बरं का. अमेरिकन बोंडाळी, चौकोनी ठिपक्यांचा पतंग, लष्करी आळी, हिरवी तुडतुडे, पाणी खाणारी आळी, फळ पोखणारी आळी, गवती टोळ, फळमाशी या समद्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कडुनिंब लई उपयुक्त आहे.
1: बरं,
0: आणि त्यासोबतच बघा मंडळी, मावा, कोळी, लाल कोळी, तपकिरी, तुडतुडे यासारख्या ज्या काही रसशोषक किडी आहेत त्या किडींच्या नियंत्रणासाठी देखील उपयुक्त. आणि तांदळामधील जे सोंडे, धान्य पोखणारी आळी आणि साठवणीतील किडी, सूत्रकृमी, गोगलगाई, कवचधारी प्राणी आणि रोगकारक बुरशी यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी देखील आपण कडुलिंबाचा वापर करू शकतो.
1: म्हणूनच आपण जे धान्य आणतो वर्षभरासाठी त्याच्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला टाकतो की नाही.
0: हा बराबर, बराबर
1: टाकतो हे की नव.
0: अगदी बराबर आहे. आणि बघ ना, याला काही खर्च बी लागत नाही आणि काहीच नाही, आणि प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतावर हे कडुलिंबाचे झाड असते.
1: अगं भाई की,
0: त्याच्यामुळे आपल्या कीडनाशकावर होणारा जो खर्च आहे तो या पद्धतीने कमी बी होऊ शकतो बघ शेतकरी बांधवांचा. आता कडुनिंबाच्या वापरण्याच्या पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत याविषयी आता मंडळीला आपल्याला माहिती सांगावं लागेल.
1: तर मंडळी, आता कडुनिंब जे आहे ते कडुनिंब कीडनाशक म्हणून वापरण्याची काही पद्धती आहेत. त्यामध्ये पाण्यातील अर्क असेल, निंबोळी तेल असेल, बियांची भुकटी, पेंड इत्यादी स्वरूपामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. तर कडुलिंबाची झाडे 2 ते 3 वर्ष वयाची झाली की त्यांना प्रथम फुलवरा येतो. 3 ते 4 वर्ष वयाच्या झाडांना फळधारणा होते, अर्थात सामान्यपणे फळधारणा वर्षातून एकदाच होत असते.
0: बरं,
1: परंतु जे दमट प्रदेशातील जी झाडे आहेत वर्षातून 2 वेळा फळ देऊ शकतात बरं का. झाडे हलवली की त्याची फळे म्हणजेच निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात आणि तिचा रंग कसा असतो, पिवळा असतो आणि आकार सुद्धा लंबुळका असतो, लांबी 2 सेंटीमीटरच्या आसपास असते आणि मऊ फळामध्ये कड्या रंगाचे सुमारे 1.5 सेंटीमीटर लांबीचे बी असते.
0: बर,
1: या बी मध्ये एकतर काही वेळा 2 दळे असतात, तसंच बियातील दळे हे तपकिरी रंगाचे असतात. हे झालं की कडुनिंब वापरण्याच्या पद्धतीमध्ये बरं का. पण याची साठवण आपल्याला कशी करायची आहे, तर हे काय करायचे, हे जी फळे आहेत ते फळे गोळा केल्यानंतर त्यातील गर शक्य तितक्या लवकर आपल्याला काढून टाकायचं आहे. काही प्रदेशामध्ये पक्षी किंवा वटवाघळे असतात ना,
0: हो,
1: ह्या निंबोळीमधलं जे गोड गर आहे ते खात असतात आणि त्याचवेळी जमिनीवर स्वच्छ बिया पडलेल्या आपल्याला आढळून येतात. बी वाळण्यासाठी ते उन्हामध्ये कोरड्या जमिनीवर काही दिवस पसरून ठेवावं.
0: बर,
1: आणि बियांचा थर शक्य तितका पातळ ठेवावा बरं का, नाही तर जाड ठेवलं तर काय होईल, मग ते वाळणार नाही लवकर. आणि धान्याप्रमाणेच काय करायचं, कडुनिंबाचे बी आहे ते वाळवायचं. त्यासाठी प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागेल, कारण नीटपणे न वाळलेल्या बियांना लवकर बुरशीचा प्रादुर्भाव

0: प्रादुर्भाव होतो आणि वाळलेले बी देखील अयोग्यरित्या साठवल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बी शक्यतो हवा लागणाऱ्या ज्यूटच्या पोत्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये भरून ठेवावं. हवा बंद प्लास्टिकच्या पिशव्या किंवा भांडी हे बी साठवण्यासाठी अयोग्य ठरतात, बरं का? म्हणजे ज्यूटचा आपल्याला वापर करायचा आहे, बरं का? म्हणजे पोतं असेल किंवा टोपली असेल. शेवंती, आता मी मंडळीसनी की नाही निंबोळी कशी साठवायची आणि कडुलिंब वापरण्याच्या ज्या पद्धती आहे याविषयी तर माहिती दिलेलीच आहे, पण आता अजून एक महत्त्वाचं आहे की लिंबोळीचा जो अर्क आहे तो कशा पद्धतीनं तयार करायचं याविषयी आपल्या मंडळीला सांग बरं.
1: आता मंडळी, निंबोळी अर्काची निर्मिती आपल्याला कशी करायची आहे, निंबोळी अर्क आपल्याला कसा तयार करायचा आहे, तर अनेक शेतकरी कीड नियंत्रणासाठी जैविक पर्याय म्हणून निंबोळी अर्काचा वापर करतात. घरगुती पद्धतीने जर आपल्याला निंबोळी अर्क बनवायचा असेल तर त्याच्यासाठी निंबोळ्या गोळा करून त्याचे बाहेरील आवरण काढून टाकायचं आणि या निंबोळ्या चांगल्या वाळून घ्यायच्या. 5% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किलो निंबोळ्या मोजून आपल्याला घ्यायच्यात, बरं का?
0: बरोबर.
1: आणि फवारणी करण्याच्या आदल्या दिवशी प्रति 10 लिटर पाण्यात 5 किलो भुकटी 24 तास भिजत आपल्याला ठेवायची. दुसऱ्या दिवशी भिजत ठेवलेले 10 लिटर पाणी आपल्याला स्वच्छ कापडाने वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग उर्वरित 90 लिटर पाणी मिसळायचं, म्हणजे मग 100 लिटर पाण्यासाठी 5% निंबोळी अर्क आपला तयार होईल. तर तयार झालेल्या अर्कामध्ये 100 ग्रॅम आपल्याला डिटर्जंट चुन्याचं द्रावण आपल्याला मिसळायचं आहे आणि अशा प्रकारे मिसळलेल्या अर्कापासून एकूण 100 लिटर द्रावण तयार करून आपल्याला किडीच्या नियंत्रणासाठी ते फवारायचं आहे. तसंच मंडळी, निंबोळी पावडर किंवा पेंडीचा जमिनीमध्ये 200 किलो प्रति एकर या प्रमाणात जर आपण वापर केला तर पिकांच्या मुळांवरील गाठी तयार करणाऱ्या सूत्रकृमीवर प्रतिबंध बी राहतो.
0: बरोबर.
1: तर अशा प्रकारे बघा मंडळी, आपल्याला निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करायचा आहे.
0: बरं,
1: आता पाणी आणि पेंडीचा अर्क हे आपल्याला कसा करायचा हे बी मंडळीला सांगावं लागेल.
0: तर मंडळी, यासाठी की नाही आपल्याला 7 किलो पानं स्वच्छ धुवून वाटून त्याचा लगडा तयार करायचा आणि तो 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून रात्रभर तसाच भिजत ठेवायचा.
1: बरं.
0: सकाळी हे मिश्रण काय करायचं, दाबून गाळून पानांचा रस काढायचा आणि त्यामुळे काय होईल की हे जे रस काढलेलं आहे ते कापडाने स्वच्छ गाळून घ्यायचं.
1: बरं.
0: 100 लिटर पाण्यातून हे द्रावण आपल्याला फवारायचं आहे. पेंडीचा अर्क वापरायचा असेल तर 10 किलो कडुलिंब पेंड बारीक करून वाटायचं आणि पावडर तयार करायची.
1: बरं.
0: आणि ती कापडामध्ये गुंडाळून त्याची पुरचुंडी रात्रभर 100 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायची. सकाळी गाळून हे द्रावण आपल्याला फवारायचं आहे. एकरी 20 किलो या प्रमाणात पेंडीचं द्रावण आपल्याला लागत असतं. तर अशा पद्धतीनं आपण पानं आणि पेंडीची अर्क तयार करू शकतो. आता त्याचप्रमाणे शेवंता, निंबोळीचं तेल सुद्धा फार महत्वाचं आहे, आपण ऐकलेलंच आहे, मग ते कशा पद्धतीनं तयार करायचं?
1: तर बघा मंडळी, आपल्याला निंबोळी तेल कशा प्रकारे तयार करायचं आहे, तर कडुनिंबाच्या बियांच्या गरामध्ये 40-50% तेल असते आणि निंबोळीचे वाळलेले बी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला समध्यात अदुगर त्याची साल काढायची. आतील जे बी उखळीत घालून त्याचा लगदा तयार करायचा आणि त्यावेळी त्याच्यामध्ये मग थोडं आपल्याला पाणी बी मिसळायचं, बरं का?
0: बरोबर.
1: आणि हा घट्ट गोळा एका परातीत आपल्याला तिंबवायचा. त्याच्यामुळे काय होईल, पृष्ठभागावर तेल आपल्याला दिसायला लागलं पाहिजे. नंतर मग हा लगदा आपल्याला हाताने दाबून घ्यायचा आणि 1 किलो बियापासून 40-50 मिली आपल्याला तेल मिळू शकते.
0: बरं.
1: तसंच तेल काढून त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला गोळा असतो का नाही, तो उकळत्या पाण्यात जर आपण टाकला तर तेल पाण्यावर तरंगते.
0: बरं.
1: मग हे तेल आपल्याला चमच्यानं काढायचं आहे. बघ राधे, म्हणजे ही कृती करताना आपल्याला अशा प्रकारे दक्षता देखील आपल्याला बाळगायची आहे आणि सोबतच तज्ञांचा सल्ला देखील घ्यायचा आहे.
0: हे मात्र बरोबर आहे. बघ,
1: अशा प्रकारचे तेल आपण कडधान्यांना चोळू शकतो. आपलं जे वर्षभराचं धान्य आपण घेतो का नाही, त्याला देखील किडीपासून आपल्याला वाचवायचं असेल तर या तेलाचा उपयोग होऊ शकतो.
0: बरं.
1: तसंच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी देखील आपल्याला याची फवारणी करता येऊ शकते.
0: बरोबर.
1: तसंच निंबोळी तेलाच्या बीज प्रक्रियेमुळे मर रोगापासून रोपाचं यशस्वी असं संरक्षण बी होते. त्याच्यासाठी आपल्याला 200 किलो कडुनिंबाची पेंड शेणखतात जर मिसळून आपण वापरली ना तर आपल्याला फायदेशीर ठरू शकते.
0: बरं बरं.
1: तसंच बियांची भुकटी धान्यामध्ये 2-4% या प्रमाणात आपण मिसळली तर धान्याला जे होणारे आपले पोखरणारे सोंडे असतात, भुंगेरे असतात, ह्या ज्या किडी येतात का नाही त्याचं बी नियंत्रण होऊ शकते.
0: असं होय.
1: तर अशा प्रकारे आपल्याला निंबोळी तेल, त्याच्यानंतर पेंडीचा अर्क, निंबोळी अर्क हे आपण कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून आपण बनवू शकतो. आता कडुनिंबाच्या अर्काचे फायदे काय आहेत हे बी सांगणं महत्त्वाचं.

0: महत्त्वाचं आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: तर काय सांगशील बरं?
1: तर मंडळी, आता कीड नियंत्रणामध्ये कडुलिंबाचं महत्व सांगताना कडुलिंबाचं अर्क कसं तयार करू शकतो, निंबोळी तेल कसं तयार करायचं हे समजा आपण बघितलं, पण त्याचं नेमकं काय काय फायदे होतात त्या अर्काचे हे आपल्याला ठावं नाही. तर मंडळी आता जाणून घेऊयात की कडुलिंबाच्या अर्काचे फायदे काय काय आहेत. तर कडुलिंबाच्या अर्कांनी फवारणी जर केली तर पिकाची चव आणि गंध कीटकांना काय करते, ना पसंत असते. ते काय होतात, त्या वासामुळे त्या पिकावर बसायला ते टाळतात.
0: बरं.
1: आणि या पदार्थाचा उपचार केलेल्या पिकांची पाने आणि अन्य भाग खाण्याची कीटक टाळतात, कारण ते कडवट लागते.
0: बरोबर आहे.
1: काही कीटकांच्या वागणुकीमध्ये बदल पण होतो आणि त्यांची अंडी घालण्याची जी क्षमता आहे ती कमी होते.
0: बर.
1: मात्र काही प्रकारच्या कीटकांना या पदार्थाचा कमी परिणाम होतो किंवा फारसा परिणाम जाणवत पण नाही, कारण त्यांची जैविक रचना भिन्न असते. बरं का? कडुलिंबाच्या अर्काच्या वापराने मित्र कीटकांचे संवर्धन होऊन त्यांच्या संख्येमध्ये वाढ होते, फवारणीची संख्या कमी होऊन कीड नियंत्रण होण्यास मदत होते आणि खर्चाची बचत पण होते.
0: अगदी बरोबर आहे.
1: आणि शिवाय पर्यावरण दूषित भी होत नाही आणि किडींचं नियंत्रण मात्र परिणामकारकरित्या आणि आर्थिक दृष्ट्या आपल्याला फायदेशीर झालेलं दिसून येते.
0: बघ किती फायदे आहेत आपल्याला निंबोळी अर्काचे, नाही का?
1: होय.
0: तेव्हा मंडळी, वर्षातून एकदाच आपल्याला ह्या कडुनिंबाच्या झाडाला निंबोळ्या येत असतात, तेव्हा या निंबोळ्या साठवून वारंवार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण निंबोळी अर्क बनवून ज्या काही किडी येतात आपल्या पिकांवर त्याचं जैविक पद्धतीने आपण कीड नियंत्रण करू शकतो. तर अशा प्रकारे बघा मंडळी, कडुनिंबाच्या झाडाला औषधी गुणधर्माच्या उपयुक्ततेमुळे कल्पवृक्ष म्हणून देखील म्हटलं जातं आणि मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी तसंच कीडनाशक असे देखील गुण त्यात असल्यामुळे हे झाड अतिशय गुणकारी आहे. या झाडाची पाने, फळे यांच्यापासून उपयुक्त कीडनाशक तयार आपल्याला करता येते, त्यामुळे रासायनिक कीटकनाशकावरचा जो होणारा खर्च आहे तो देखील आपण या माध्यमातून कमी करू शकतो.
1: बराबर.
0: आणि सोबतच जैविक पर्यायाला चालना मिळून आपल्या पर्यावरणाचं संतुलन देखील सुरक्षित राहतं.
1: होय
0: की नाही? तर बघा मंडळी, अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविली. मंडळी, यानंतर आपल्याला कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे कूप नलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान याविषयीची माहिती. मंडळी, महाराष्ट्रात अत्यंत बदलता पाऊस, जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत पावसाळी दिवसांची संख्या 40 ते 100 दरम्यान असते. पाण्याच्या स्त्रोतांच्या अंदाजे सरासरी वार्षिक उपलब्धतेमध्ये 164 घन किलोमीटर पृष्ठभागावरचं पाणी आणि 20.5 घन किलोमीटर उपपृष्ठभागावरचे पाणी असते. लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ फक्त 17 ते 18% क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. उर्वरित 80% जास्त शेती ही मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यात जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा वापर आणि संवर्धन करणं देखील खूप गरजेचं आहे. सिंचनाचे योग्य ते सर्व उपाय योजले तरी जास्तीत जास्त 30% एवढे क्षेत्र सिंचनाखाली आणता येऊ शकते. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने उपयोग करणं देखील गरजेचं आहे. जमिनीतील पाणी उपसण्याचा वेग भूजल साठ्यात येणाऱ्या पाण्याच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे आणि पर्यावरणाच्या संकेतानुसार भूजल साठा दरवर्षी कायम ठेवणं देखील आवश्यक असतं. त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? तर मंडळी, भूजल पुनर्भरण करणं देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण भूजल पुनर्भरण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाचे किंवा वरचे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाणीसाठ्याची पातळी वाढविण्याची प्रक्रिया आहे आणि हे पाणी नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या पद्धतीद्वारे जमिनीत सोडणं यालाच आपण भूजल पुनर्भरण म्हणतो. भूजल वाढविण्याच्या अनेक पद्धती आहेत. एका किंवा अनेक पद्धती एकत्रितपणे वापरता आपल्याला येऊ शकतात. आता नेमकी कोणती पद्धत आपल्याला अवलंबवायची आहे हे भौगोलिक आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. प्रक्षेत्रातील भूजलाचा चढउतार, भूस्तर रचना, मातीचा प्रकार, पुनर्भरणासाठी पाणी, त्याचा साठा, गुणवत्ता, योजनेची तांत्रिक आणि आर्थिक सबलता या बाबी देखील प्रामुख्याने आपल्याला पडताळाव्या लागतील. मंडळी, आता कूपनलिका पुनर्भरण व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं तर शेतीसाठी कूपनलिका हे भूजल मिळवण्याचं आणि सिंचनाचं एक महत्त्व

महत्त्वाचं साधन आहे. कूप नलिका कोरडं पडू नयेत किंवा तिचा शेतीमध्ये योग्य उपयोग करणं हे महत्त्वाचं असतं. आणि कूप नलिकांचा शाश्वत वापर करण्यासाठी पावसाचं वाहून जाणारं पाणी किंवा छतावरील पाणी गाळण यंत्रणेद्वारे कूप नलिकेमध्ये सोडावं. यामुळे काय होईल, भूजल पातळी वाढून त्याचा शेतीसाठी देखील फायदा होतो. मंडळी, कूप नलिका पुनर्भरणाची गरज का आहे? तर भूजलाच्या अतिवापरामुळे अनेक कूप नलिका कोरड्या पडतात आणि कूप नलिकेचे आयुष्य टिकवून ठेवणं देखील गरजेचं आहे. तसंच मंडळी, पावसाचं पाणी वापरल्यामुळे कूप नलिकेच्या पाण्याचा दर्जा चांगला राहतो आणि कूप नलिकेच्या पाण्यामधील क्षाराचं प्रमाण देखील कमी होते. तसंच कूप नलिका जास्त काळासाठी भरपूर पाणी देतात, तसंच परिसरात पावसाळ्यात पाणी देखील तुंबणार नाही. त्यासाठी कूप नलिका पुनर्भरणाची देखील आज गरज निर्माण झाली आहे. आता कूप नलिकेद्वारे भूजल पुनर्भरण आपल्याला कसं करायचं? कूप नलिका पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरातून किंवा घरांच्या छतावरील पावसाचं पाणी शास्त्रीय पद्धतीने कूप नलिकेत सोडणं म्हणजेच आपण कूप नलिका पुनर्भरण म्हणतो. आणि सगळ्यात पहिले नाला, ओढा किंवा छताचं पाणी कूप नलिकेजवळ आपल्याला वळवायचं. कूप नलिकेच्या सभोवताली 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल आकाराचा खड्डा आपण खोदावा. त्यानंतर खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागात 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूने आपल्याला 4 ते 5 मिलीमीटर व्यासाची छिद्रे आपण पाडावीत आणि या छिद्रावर लोखंडी किंवा प्लास्टिक जाळी घट्ट आपण गुंडाळावी. तसंच खड्ड्याचे 4 थरात विभाजन करावं. सर्वात खालच्या भागात दगड गोटे, त्यावरच्या थरात खडी आणि नंतरच्या थरात बारीक वाळू चाळ आणि सर्वात वरच्या थरात विटांचे तुकडे आपण भरून घ्यावेत. तरीही सदर खड्डा रिकामा जर राहिला तर तो पुन्हा दगडगोट्यांनी भरून घ्यावा. आणि अशा प्रकारे ओढा किंवा नाल्याचं गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूप नलिकेत जाऊन त्याचं पुनर्भरण होतं. तर मंडळी, सुधारित गाळण यंत्रणेसाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागतं? तर विटांचे तुकडे, बारीक वाळू, खडी आणि दगडगोटे हे साहित्य आपल्याला लागणार आहे. तर कूप नलिका पुनर्भरण करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची? तर गाळ काडीकचरा असलेले पाणी कूप नलिकेत आपल्याला सोडायचं नाही. आजूबाजूच्या परिसरातील रासायनिक किंवा प्रदूषित पाणी देखील हे त्यामध्ये टाकणं टाळावं. शारपाट जमिनीवरून वाहणारं पाणी देखील घ्यायचं नाही. औद्योगिक क्षेत्र आणि साखर कारखाने या परिसरातील पाणी देखील वापरायचं नाही. तसंच गाळण यंत्रणा वेळोवेळी आपल्याला स्वच्छ देखील करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कूप नलिका भूजल पुनर्भरण हे आपल्या कूप नलिकेचं करून घ्यायचं आहे. मंडळी, कूप नलिका कोरड्या पडू नयेत यासाठी भूजल पुनर्भरण खूप आवश्यक आहे आणि कूप नलिकांचा शाश्वत वापर करण्यासाठी पावसाचं वाहून जाणारं पाणी किंवा छतावरून पाणी गाळण यंत्रणेद्वारे कूप नलिकेमध्ये हे आपल्याला सोडायचं. त्यामुळे भूजल पातळी वाढून त्याचा शेतीसाठी देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे मंडळी, कूप नलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण आपल्या कूप नलिकेच्या पाणी पातळीत वाढ करावी. आता मंडळी, कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंताबाईनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधाबाईनी म्हणजेच शीतल निमजे
0: आम्ही दोघेही तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम

0: कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तासभर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
2: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 मध्ये पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
2: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
4: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था. क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
0: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दी

वर राष्ट्रपति भवन, राष्ट्र का भवन, सेवा और संवेदना, समावेशी सहभागिता, भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपति आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपति भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला या संदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात सुशेरो समुद्र किनारपट्टीसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून 1 पेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 28 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपण ऐकणार आहात विठ्ठल उमप आणि सहकलाकारांच्या स्वरात. रचना आहे राम उगावकर यांची.

शोधे. आताच आपण बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा ऐकलात. विठ्ठल उमापाणी सहकलाकारांनी सादर केलेला. रचना होती राम उगावकर यांची. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल संसद समीक्षा कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. आणि 9:45 मंथन. हे 5 कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8:30 संसद समीक्षा कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण.

श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:39 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग कामोद. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि बंदिशीचे बोल आहेत, हम तो जनमन छाडी. नृतबंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत, लागे रे मोरी नाही लगन. यांना साथसंगत अशी आहे, तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयंत फडके यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन, राग कामोद.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित विद्याधर व्यास यांचं गायन ऐकलं, राग होता कामोद. विलंबित गत झुमरात द्रुतगत एक तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ गिरीश नलावडे तर हार्मोनियम साथ जयंत फडके यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य श्रीमंताचे बोलावणे.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य श्रीमंताचे बोलावणे. लेखक चेतन दातार, निर्मिती सहाय्य नेहा खरे, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.

एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तोतया म्हटलं जातं. ती सुप्रसिद्ध व्यक्ती काही कारणांनी नाहीशी झाली तर हा तोतया आपणच ती व्यक्ती असल्याचं सांगू लागतो. भागवतात उल्लेखलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या तोतयापासून ते पेशवेकालीन पानिपत युद्धानंतर पुण्यात उपटलेल्या सदाशिवराव भाऊंच्या तोतयापर्यंत अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. पण आणखी एका प्रकारचे तोतय असतात. एखाद्या राजकीय नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून त्या नेत्याच्या तोंडवळ्यासारखी माणसं हिरली जातात. या

त्यांना त्या राजकीय नेत्यासारखं चालणं बोलणं वावरणं शिकवलं जातं आणि अत्यंत धोकादायक ठिकाणी त्या नेत्याच्या ऐवजी त्यांना पुढंही केलं जातं. श्रीमंतांचे बोलावणे हे नभोनाट्य अशाच एका शिकवून तयार केलेल्या तोतयाच्या जीवनातली अटीतटीची घटना चित्रित करतं. इसवी सन 1800 उत्तर पेशवाईचा काळ. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी विठोजी होळकराला पुण्यात हत्तीच्या पायदळी देऊन ठार केलं. या घटनेमुळे यशवंतराव होळकरांनी संतापून जाऊन बदला घ्यायचं ठरवलं. 25 ऑक्टोबर 1802 या दिवशी होळकर सैन्य पुण्यावर चाल करून आलं. त्याचवेळेस पुण्यापासून थोडं दूर एका जुनाट वाड्यात पेशव्यांचा शिकवून तयार केलेला तोतया कोंडभट नजरबंद होता. वेळ दिवे लागण्याची होती. वेळ घालवण्यासाठी कोंडभट तुक्या रखवालदाराशी पट खेळत होता.

एका जुनाट वाड्यात पेशव्यांचा शिकवून तयार केलेला तोतया कोंडभट नजरबंद होता. वेळ दिवे लागण्याची होती. वेळ घालवण्यासाठी कोंडभट तुक्या रखवालदाराशी पट खेळत होता.

0: खेल खेल खेल, तू क्या आता तुझा राव
1: खेळतोच
0: तुसरे कसले पडते दान
1: भडजे बुवा, शाप देण्या इतकं पुण्य नाही तुमच्याकडं.
0: नसेल नसेल, शाप देण्या पुरत नसेल, पण तू क्या डाव जिंकणे इतपत तर नक्कीच आहे. टाक टाक टाक ते फासे टाक.
1: हा बघा तुम्ही आता, हे बघा, ह्या
0: जिरली रे जिरली.
1: हा एवढा हाय तर बघू की तुम्हाला काय पडत ते.
0: असे म्हणतोस, बघ हो बघ.
1: बघूच
0: काय हरशील तू, क्या
1: बायकू सोडून काय बी.
0: बघ बघ आता हे फासे टाकले. सहा
1: लबाड खेळताय सा तुम्ही.
0: शुंभा शुंभा इथं बैस. अरे पाहिना स्वतःच्या डोळ्याने. अरे बस म्हणतो ना, आलाय मोठा उलट तपासणी घेणारा. हरलायस काय ते सांग.
1: अगोदर दान
0: पडलेच आहे, ते पडलेच आहे, हरतोस काय
1: तुम्ही सांगा.
0: तू क्या विचारल्या प्रश्नाचे उत्तर देशील.
1: प्रश्न इड्याचा नसल तर
0: हरलायस तू. तू क्या
1: बर बागो,
0: तू कशाला कष्ट घेतोस. हे बघ हे बघ, दाखवतो ना दान. हे बघ हे बघ, सहा.
1: हा
0: अरे बैस बैस, हा टाकू दोन डाव.
1: नग काम आहे ती दिवाबत्ती आहे, झालंच तर आपलं.
0: चालाखी नको करूस तू क्या, चालाखी नको करूस.
1: कोणी केली
0: तू क्या. तू क्या प्रश्नास उत्तर हे मिळाले पाहिजे.
1: काम आहे ती, राजच्याला डाव टाकू तवा बोलू.
0: तू क्या मस विनायक भटजीस भेटो का देत नाही. अरे बोल रे, विनायक भटजी पुण्यास आहेत की कसे. नाही बोलत बर. मस असे हिराबागेत का आणून ठेवले आहे हा त्या बाळोबा कुंजीराने. तू क्या अरे विठोबाचे काय झाले. तू क्या अरे निदाने उठे तरी सांग, विठोबा होळकराचा काय न्याय केला श्रीमंतांनी. तू क्या जाऊ नकोस हो. तू क्या तू क्या तू क्या आता थांबशील. आता बोल, विठोबा होळकराचा काय न्याय केला श्रीमंतांनी.
1: तुम्ही हे विचाराल हे ठाव होत श्रीमंतांनी. एक निरोप आहे तुम्हाला त्यांचा.
0: मला
1: बोलवणं आलं की कापडं चढवून मेण्यात बसायचं. उरला येळ हिकडं तिकडं बघायचं नाही का काही सवाल विचारायचा नाही, गुमान मजेत राहायचं. हा आणि एक निरोप आहे, ही पेटी जरी तुमच्यासाठीच असली तरी हुकूम होईल तवाच उघडायची, नाहीतर हात लावायचा नाही तिला. जातो म्या.
0: तू क्या तू क्या गेलाच.

वहां अगर आसपण काढण्या इतका मूर्ख नाही कोण भट. धुळेच्या अन्नाला मोतात व्हावे लागते तिथे. खरोखरी श्रीमंतांनी बंदी केली इथून बाहेर पडण्यास की कुणा तिसऱ्याचाच डाव. कितीक दिवसात श्रीमंतांनी बोलावणं नाही धाडलं माझ्यासाठी. कष्टात वाढलेला हा जीव असे बसून खाणे जीवावर येते हो, जीवावर येते. त्यांना म्हणाव, त्यांना म्हणाव कुठलीही कामगिरी फत्ते करील हा कोण भट, पण त्यास खुल्या हवेत येऊ द्या. कुडत्या पक्षाचे पर मोजेन पण श्रीमंतांचा थांग नाही लागणार. खरे सांगतो, खरे सांगतो, आजवर अंतरावरूनच पाहिले श्रीमंतास, पण त्यावरून शनिवार वाड्यासारखे वाटले ते मस. प्रचंड तट, 9 बुरुज, 10 दरवाजे, 5 चौक, पण हिरकणी चौकात जायला मज्जा. वाडा पाहायला मिळेल, मिळेल वाडा पाहायला मिळेल. चौकातली कारंजी पाहू शकाल, पण हिरकणी चौकात फक्त खाशांचा शिरकाव. आणि बोलले जरी श्रीमंत तरी मनीच्या मनी अनेक बुरुज, तट, भरभक्कम दरवाजे, आत प्रवेश नाही. काहीही झाले तरी या देहाची त्यांच्याशी बरोबरी होईल. कितीही झालं तरी राजा तो राजा. या देहाचं महत्व त्याच्यामुळेच ना, त्याच्यामुळेच ना विनायक भटजी, नाहीतरी यास कोण पुसतो. पहिल्या भेटी माझे नाव विचारले, तेवढेच काय ते त्यांच्याशी आजवरचे संभाषण. पण त्यांचे ठीक आहे, ते पंतप्रधान. पण भटजी बुवा, अहो तुम्ही का दुरावा राखता आमच्याशी, एकाच कोकण प्रदेशातले ना आपण. दिवस बरे नाही असे ऐकतो. आपण मस टाकून एकलेच गुहागरी तर गेला नाहीत ना. आपण पाठ फिरवल्यावर या चिल्लर खुर्द्यांनी ताबा घेतले नाही हो माझा, काय करू. विनायक भटजी मस भय वाटते हो त्यांचे, मस भय वाटते. अहो अहो डोळ्यात प्राण आणून मी आपली वाट पाहतोय, डोळ्यात प्राण आणून मी आपली वाट पाहतोय.

विनायक भटजी, विनायक भटजी आओ मस भेटो का देत नहीं थो तुम्हासी। असे चार भिंतीन मधे बसोन श्वास गुदमरू लागतो माझा। विनायक भटजी, विनायक भटजी श्रीमंतांपाशी तुम्ही मजसाठी रसबदली कराल काय हो? त्यास म्हणाव हे पुणे शहर सोडून

0: कोण आहेस तू, काय हवंय तू?
1: सोडा सोडा, मला सांगतो, सोडा आधी.
0: अरे पण कुणी पाठवलं
1: मान सोडा माझी.
2: भटजी बुवा, ओ भटजी बुवा,
1: तुमच्या हिताचं बोलायला आलोय, लपवा मजला.
0: खात्री काय द्यावी?
1: काशी विश्वेश्वराची शपथ.
0: हे बघ, दगा फटका करशील तर गाठ आहे माझ्याशी. तू आधी आतलप. तुक्या लेका पोटात कावळे कोकलतायत.
2: माथ शांत झालं जणू.
0: तुक्या, अरे भोजनाचे काय
2: झालं की हाक घालतो जी.
0: ये बाहेर ये. अरे बाहेर ये, सुरक्षित आहेस. आता सांग कोण आहेस तू?
1: मी
0: कोणी पाठवले तुला?
1: विनायक भटजीने.
0: पण त्यांनीच पाठवले हे खरे कसे मानू मी?
1: निरोप आहे तुम्हाला.
0: ही अंगठी कशा बद्दल?
1: जमेल तितक्या लवकर पुण्याबाहेर निघून जा.
0: पण का, कशासाठी? आणि विनायक भटजी कुठे आहेत? गुहागरी गेले ते? अरे बोलत का नाहीस? सुखरूप आहेत ना भटजी बुवा?
1: हो.
0: त्या गाठोड्यात काय तुझ्या?
1: तुमच्यासाठी आहे.
0: अरे पण आहे काय त्यात?
1: जैन श्रवणाचा वेश.
0: तो कशा करता?
1: इतर आवश्यक ती सगळी सामग्री.
0: म्हणजे मी तो वेश चढवायचा?
1: होय.
0: आणि
1: गुप्त वाटेनं हिरा बागे बाहेर पडायचं.
0: त्यानंतर?
1: काही अंतरावर आपल्यासाठी घोड्याची व्यवस्था आहे, त्यावर बसून शहराबाहेर पडायचं.

0: पुढे
1: शहराबाहेर पडल्यावर घोडा सोडून पायी चालू लागायचं,
0: त्यानंतर
1: पायी पायी करवीर नगरी पोहोचायचं. तिथं विनायक भटजीने दिलेल्या खाणाखुडा हुडकत जैन मुनीला गाठायचं.
0: जैन मुनींना?
1: होय, जैन मुनींना. दोन वर्ष त्यांचे पाशी काढायची आणि त्यानंतर गुहागराकडे निघायचं. पण तवर सूर्याचा प्रकाशही अंगी लागता कामा नये. मुनी ठेवतील तेथे, सांगतील त्या परिस्थितीमध्ये दिवस कंठायचे. हो, आणि जाताना सोबत ती छोटी संदूक घेऊन जायची.
0: अरे कुठची संदूक?
1: ते मजला ठाऊक नाही.
0: संदूक कुठची ते काही मस कळले नाही.
1: कसल्या तरी वस्त्रांची असं बोलल्याचं आठवत.
0: हो, अरे पण ती कशा करता?
1: कशा करता? वेळ पडली तर ती वस्त्र चढवून स्वतःला श्रीमंत बाजीराव साहेब आहोत असं म्हणवून घ्यायचं.
0: बाजीराव साहेब?
1: करवीरामध्ये पकडले गेलात तर त्या संदुकीच्या आधारे छत्रपतींच्या दरबारी न्याय मागायचा. आपल्या मातोश्रींची काळजी विनायक भटजी करतील. कुठं अडचणीत आलात तर भटजी सोडवायचा प्रयत्न करतील, पण या उपर अडचण आली तर मात्र श्री गणेशावर हवाला ठेवणे. मी निघू तर.
0: थांबा,
1: आज अमावस्या आहे, घोड्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला काही प्रत्यय येऊ नये.
0: थांबा, मस काही शंका आहेत. विनायक भटजींनी तुम्हास का पाठवले?
1: त्यांना इथं येण्यास अडकाटी होईल.
0: मग आपण इथवर कसे आलात?
1: जीवावर उदार होऊन.
0: का?
1: तुमच्या करता.
0: आपण ओळखता मला?
1: नाही.
0: बाजीराव साहेबांच्या आणि माझ्या चेहऱ्यातल्या साम्याबद्दल कुणी सांगितलं आपल्याला? अहो, उत्तर का देत नाही?
1: विनायक भटजी.
0: अशक्य. अशी घोडचूक भटजी बुवा कधीच करणार नाही. यात काळे बेरे दिसते मला.
1: विश्वास ठेवा.
0: कशाच्या आधारे?
1: अंगठीच्या.
0: अंगठीच्या? भटजी बुवांना माझा निरोप सांगा. त्यांना म्हणावं मी पुणे का सोडायचं याच कारण मला कळायला हवं.
1: असा दुराग्रह करू नका.
0: आणि ते त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगायला हवं. आपण आपले काम कराल तर बरे.
1: आपण इथून बाहेर पडलात की कारण आपोआपच कळेल.
0: विनायक भटजींना इतकीच काळजी असेल माझी तर ते स्वतः येतील.
1: मी जे बोलतोय ते भटजी बुवाच बोलतायत असं समजा.
0: अशाने काहीही साधणार नाही. मी इथून बाहेर पडणार नाही. ओरडू नका, ओरडू नका. पकडले जाल विनायक भटजी. भटजी नमस्कार करतो.
1: आयुष्यमान भव.
0: काय पाहता?
1: बुद्धी तेज झाली आपली.
0: आपला सहवास
1: चांगलंच पेचात पकडलं आम्हाला.
0: पण हा बुरखा.
1: आपली इच्छा नव्हती भेटण्याची, परंतु आमची होती म्हणून.
0: कोणीतरी गैरसमज करून दिलाय आपला.
1: गैरसमजूत?
0: होय, गैरसमजूत. आपली भेट घेण्यास मी तळमळतो आहे.
1: तोंड देखणी माया उपयोगाची नाही कोणभट.
0: आपली काहीतरी गफलत.
1: आपण आम्हास पुण्यास घेऊन आलात, धन्यवाद. यापुढे आम्हास आमच्या मार्गाने जाण्याची मोकळीक असावी.
0: असे कोण म्हणाले?
1: सप्ताहापूर्वी आपल्या सहीचे पत्र माझ्याकडे आले, त्यातला हा मजकूर.
0: पत्र? अहो, पुण्यात असून मी आपल्याला पत्र का लिहावे? मस आपल्याला खरोखरच असे सांगायचे असते तर मी आपली प्रत्यक्ष भेट घेतली असती.
1: पण हे हस्ताक्षर तर आपलेच आहे. बघा बघा.
0: बघू. होय, प्रथम दर्शनी तर असेच वाटते.
2: भटजी बुवा. ओ भटजी बुवा, जेवाय चला.
0: मस अजून वेळ आहे तुक्या. हो, संध्या राहिली आहे ना माझी, मग घालेन हो मी हाक तुला. जा.
1: कोण भट? हा तुक्या म्हणजे पूर्वीच्या गार्दी पथकातला तुकोबा तर नव्हे?
0: बाळोबा कुंजीराचा खास माणूस आहे हा.
1: जपायला हवं त्याच्यापासून.
0: हो, पण या पत्राचे काय? खरंच सांगतो, हे मी लिहिलेले नाही.
1: विश्वास बसत नाही.
0: काशी विश्वेश्वराची शपथ.
1: हळूहळू माझ्या अंदाजास पुष्टी मिळते आहे कोणभट.
0: अंदाज?
1: प्रथम मला सांगा, आपल्याला इथे केव्हा आणले?
0: 8 दिवसामागे.
1: कारण सांगितले?
0: नाही. बाळोबा कुंजीराने रातोरात मग झोपेतून उठवून इथे आणले. माझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर

0: मिळाले नाही. अगदी तुक्यानेही विचारल्या प्रश्नाच्या बदल्यात तोंड बंद ठेवायच्या धमक्या दिल्या. मस आपणाला तरी माहीत असेल या मागचे कारण.
1: कारण कारण म्हटले तर माहीत आहे, म्हटले तर नाही.
0: आपण काय म्हणता आहात?
1: आपला पता ठिकाणा लागेना तेव्हा ठिकठिकाणी चौकशी केली. कुणी म्हणे गुहागरास गेले, कुणी म्हणे ठेवूनास. मग संशय येऊ लागला. आपल्या जीवाचे तर काही बरे वाईट झाले नाही ना. बाळोबा कुंजीर उत्तर देण्याची टाळाटाळ करू लागला. शेवटी आज श्रीमंतांनी गाठ घेतली. ते म्हणाले काळजी करू नका, त्यास महत्वाच्या कामगिरीवर पाठवले आहे. आपण मात्र लगोलग गुहागरी जाऊन तेथील राजवाडा बांधणीच्या कामात लक्ष घालावे आणि कोंडभटाच्या मातोश्रीस जोळी बांगडी म्हणून 200 मोहरा द्याव्यात. अच्छा, म्हणजे असा डाव आहे तर
0: म्हणजे
1: सांगेन, मागाहून सांगेन. पुन्हा एक वार विचारतो कोंडभट, खरोखरीच हे पत्र आपण लिहिले नाहीत ना?
0: विनायक भटजी, अहो मी या उपर आपली कशी खात्री पटवून द्यावी हे मस कळत नाही. हे खोटं पत्र माझ्या नावे आपल्याला पाठवण्यामागे कुणाचा काय डाव असणार आहे?
1: तुमच्यात माझ्यात फूट पाडणे, आपण नाहीसे झालात याबद्दल माझ्या मनी सहानुभूती उत्पन्न न होणे हा इतकाच डाव.
0: अहो पण मी एक शूद्र ब्राह्मण आणि आपण कारभारी मंडळीपैकी एक. आपल्यात वितुष्ट आणण्याने कुणाचा काही स्वार्थ साधला जाईल असे काही मस वाटत नाही.
1: आपण अजून अजाण आहात.
0: मान्य मान्य, परंतु आपल्या मसलतीशी माझा काय संबंध?
1: संबंध असा एकास एक सांगणे कठीण असते कोंडभट. फक्त एवढे लक्षात असू द्या की या राजकारणाच्या मसलती म्हणजे घट्ट गुंफलेला गोफ असतो. काही वेळा गुंतलेल्यास ठाऊकही नसतं की त्यास एकास बाजू केला तर सगळी लढ मोकळी होईल. टिकाव धरायचा तर पुरी लढ अस्तित्वात राहिली पाहिजे कोंडभट. यामुळेच जो तो दुसऱ्या धाग्यास घट्ट धरून ठेवतो. दुसऱ्यास काबूत ठेवायचं, कधी कुरघोडी करायची, प्रसंगी दुसऱ्याचा बळी घ्यायचा. पण टिकायचं असेल तर गोफाची वीण मात्र अबाधित राखायची कोंडभट, अगदी घट्ट.
0: मी समजलो नाही.
1: आम्ही सांगतो त्याप्रमाणे इथून निघून जा. सध्याच्याला इतके समजलात तरी पुरे.
0: पण का? अहो का जायचं मी असं लपून छपून?
1: प्रश्न विचारायचा हा वखत नाहीये.
0: पण का?
1: अच्छा, आग्रह दिसतोय तुमचा तर ऐका. विठोबा होळकराला श्रीमंतांनी हत्तीच्या पायदळी चेचला, त्याच्या विनवण्याला भीक न घालता. नगारखान्यातून श्रीमंतांनी मौज पाहिले. विठोबाचा छिन्न विच्छिन्न देह वाड्यासमोर लोकांस पाहायला मांडला होता.
0: अरे देवा, आता पुढे?
1: सुडानं बेफाम झाले होळकर. सैन्यास घेऊन निघण्याची वार्ता आहे. उभं पुणे लुटण्याचे आदेश सोडलेत त्यानं. दाभणं टोचा, काकडे लावा, भिंती चिडा, काय वाटेल ते करा, पण पुणे नामशेष झालं पाहिजे. तेव्हा शब्दच्छल पुरे झाला. आज रात्रीच्या रात्री इथून पळ काढा.
0: अहो पण साऱ्या पुण्याचे जे होईल तेच माझे होईल ना.
1: अहो कोंडभट, साऱ्या पुण्यात घबराट पसरलीये. जो तो जमेल तसा पुण्याच्या बाहेरचा रस्ता धरतोय.
0: पण अशा वेळेस निघून जाणे ही प्रतारणा नव्हे काय?
1: कोंडभटजी, आता कसं समजायचं तुम्हाला? अहो सर्वसामान्यांशी तुलना नका करू तुमची. लक्षात घ्या, आजवर श्रीमंताने तुमच्यावर कामगिऱ्या सोपवल्या कारण त्याला कुठली तोशिश लागू नये म्हणून. साहेबाच्या पंक्तीला आपण बसलात कारण श्रीमंतांच्या माथी ते पाप लागू नये म्हणून. पोर्तुगीज वकिलासोबतची आपण भेट घेतलीत कारण श्रीमंतांना होळीच्या विलासाला वंचित व्हायला लागू नये म्हणून. आणि थेऊरच्या पूजेचा मान आपल्याला मिळाला कारण बाईसाहेब पुण्यातच आहेत अशी भूलताप देऊन काशीबाई पेठीला त्यांच्या सोबतीला बोलावून श्रीमंतांनी काम आपलं साधलं. आपल्या दोघातल्या विलक्षण साम्यामुळं मी आपल्याला गुहागरावरून इथवर आणलं, पण यापुढे हे रूपच आपला घात करणार आहे.
0: नाही नाही विनायक भटजी, नाही. इथवर आलोय तो असा पळ काढण्यासाठी नव्हे. सगळं आयुष्य मातोश्रींच्या जीवावर बसवून काढले. हाती घेतलेले एक काम धड केले नाही कधी. यावेळी निघताना शपथ घेतली तिची, हे काम पूर्ण करेनच करेन. विनायक भटजीच लाज आणणार नाही.
1: चुकलो मी, चुकलो कोंडभट, मी चुकलो. दंडवत घालतो हवं तर.
0: हे काय, आपण वडील आम्हास.
1: काशी विश्वेश्वराची शपथ कोंडभट. अहो चीज वस्तू सारखे वापरायचे नव्हते माझ्या मनी तुम्हाला.
0: मी अशी शंका घेतली आहे कधी?
1: आपल्या घरची गरिबी पाहिली, वाटलं पोटाला लावावं. निष्पाप कोकरासारखे चालत आलात माझ्या मागे. निवळ गंमत म्हणून श्रीमंतांच्या

0: नजरेस घातले तुम्हास, खोट नाही बोलणार, नाही अहो तोतोया म्हणून वापरण्याची इच्छा नव्हती माझ्या मनी, पण श्रीमंतांच्या पुढे उपाय चाले ना, कृपा करा माझवर, इथून निघून जा कोंडभट, इथून निघून जा, हवे असल्यास शहराबाहेर पडस्त्यावर मी साथ करतो, पण हे हे हे ब्रह्महत्येचं पातक माझ्या डोळीवर देऊ नका, खरोखर देऊ नका कोंडभट।
1: शांत शांत व्हा विनायक भटजी, शांत व्हा। काय हो, मी जाण्यास नकार दिला तर?
0: नकार?
1: हां नकार।
0: थट्टा करताय?
1: नाही,
0: कारण समजू शकेल मला।
1: श्रीमंत बाजीराव साहेब माझे दाता त्राता सर्व काही आहेत, त्यांच्या आज्ञे वाचून मी हिरा बागेबाहेर पाऊलही ठेवणार नाही।
0: माझी अवज्ञा करणार तर?
1: आपण आपले कर्तव्य केलेत, आता मस माझे कर्तव्य करण्याची आज्ञा असावी।
0: वाटते तेवढे सोपे नसते सगळे कोंडभट।
1: पुन्हा एक वार विनंती करतो, स्वामी भक्तीस कलंक लागेल असे काम माझ्याकडून ना घडविणे।
0: जिवे वाचलात तर पुन्हा पेशव्यांच्या चाकरीत रुजू व्हा।
1: विनायक भटजी, विनायक भटजी, बाजीराव साहेब पंतप्रधान, त्यांच्या शब्दाला मान राहिला नाही तर या जीवाचे मोल काय?
0: कोंडभट,
1: या देहाला काही घटका पेशवेपदाशी बरोबरी साधता आली हेच भाग्य थोर। संकट समयी स्वामीला सोडून न जाणारी एक जात असते मनुष्याची, तीस येते तसे मानाचे मरण स्वीकारेल कोंडभट।
0: ठीक आहे कोंडभट, शुभास्ते पंथाना संत।

गादीशी दगा फटका करणाऱ्याचे काय होते हेच दाखवून दिलेत आपण श्रीमंत. येऊ द्या येऊ द्या, होळकरास चाल करून येऊ द्या, छळाला सुरुवात करू द्या. दारिद्र्याच्या आपत्ती सोसलेला हा देह हसत हसत सामोरा जाईल. श्रीमंत श्रीमंत, स्वामी भक्तीची स्तोत्र ऐकून सुखावलात आपण. राम जोशी होनाजी असता मी काय आपली स्तुती करावी, हो मी काय करावी आपली स्तुती. मला आपण पोटाला लावलं, कवडी मोल ब्राह्मणाला दिसणार नाही अशा जगाचे दर्शन घडवले. छे छे छे छे छे, अहो मी काय आपली बरोबरी साधावी. कोकण प्रदेशीचे असू दोघही, हो पण पुस्त्या सुद्धा न काढता येणाऱ्या म्या करंट्यानं आपल्या प्रज्ञेची काय बरोबरी करावी. आता असे नका चेहरेपट्टी सारखी, परंतु स्वामींच्या कांतीचा राजसपणा या चाकराकडे कुठचा असायला. आता आपल्यात एकुलता एक समान दुवा ही वस्त्रच तर नव्हेत काय. ही वस्त्र नसता आपली भेट घडली असती. पेहरायला मऊज येईल अशी ही वस्त्र, हो पण दडपण येते हो त्यांचे. ही अंगी चढल्यावर कसले तरी अनामिक भय दाटून येते मनी. कधी कधी तुमच्याही डोळ्यात पाहिली आहे मी ती भीतीची लहर. क्षमा करा क्षमा करा, पण श्रीमंता शोभा नाही देत ती. श्रीमंत, आता अगदी मनीचे बोलतो तुमच्यापाशी. हो विनायक भटजींनी दिलेली ही जैन श्रमणाची वस्त्र हाती आली आणि मोह झाला इथून निघण्याचा. हो पण मग या हिरा बागेच्या भवतालची हत्यारबंद मनुष्य नजरेसमोर आली आणि वाटले त्या परीस ही श्रीमंतांची वस्त्रे पत्करणी. खरोखरच आता वाट पाहतोय फक्त तुमच्या बोलावण्याची. श्रीमंत श्रीमंत, तो पहा होळकरी सैन्यानं मागं टाकला घाट. त्या बघा, ऐका ऐका बघा, घोड्याच्या टापा ऐकू यायला लागल्या. त्वरा करा श्रीमंत, त्वरा करा, मेणा धाडून द्या हिरा बागेकडे. तू क्या अरे, प्रसंग कसला बाका आणि तूस पत्ताच नाही म्हणतोस. अरे ते मग तुताऱ्यांचे कर्णकटुनाद घुमू लागले हो दऱ्या खोऱ्यात. या कठीण समयी जीवीच्या जीवलगानी नाही साथ द्यायची तर कुणी. होळकरी सैन्याचे हिंस्र चेहरे पाण्यात गुंग होऊ नका श्रीमंत. काळ भूल

0: तो म्हणे, तू क्या अरे पाहतोस काय, चढव चढव तो रेशमी अंगरखा माझ्या अंगावर, समय आहे मस, बांधेन मी गाठी, आण आण तो शेला दे, हातीचे सलकडे कुठे गेले, जडावाच्या अंगठ्या तुरा सगळं काढ काढ त्या संदुकीमधून, हा आणि आता आण तो शिरपेस, पा श्रीमंत सोंग जमलंय ना न्यार,
1: हे काय
0: तलवार राहिली लावायची, मस माहितीये आपल्याला लवकरात लवकर पुण्याबाहेर पडायला हवे, पण एक शेवटचं मागणं आहे श्रीमंत, शेवटचं मागणं आहे, जगलो वाचलो आणि भेट घडली तर एका प्रश्नाचं उत्तर द्याल, द्याल ना श्रीमंत, मी आपल्या आणि आपण माझ्या जागी असतात तर आपणही असेच वागला असतात ना, होय ना श्रीमंत, सांगा सांगा, असेच वागला असतात ना, सांगा

0: आताच आपण नभोनाट्य श्रीमंताचे बोलणे ऐकलं. लेखक होते चेतन दातार. यातील भूमिका आणि कलावंत तुक्या श्री रमण देशमुख, विनायक भटजी, किशोर सुमन, कोंडा भट, राजेंद्र पाटणकर. निर्मिती सहाय्य नेहा खरे आणि सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.
1: नभोनाट्य श्रीमंताचे बोलावणे आताच आपण ऐकलत. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.